एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर नाशिक.

मनात गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवे।

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तुमचा रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 10 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम ठेवील त्यात समाधान, हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे राम नाम. प्रपंची राखावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण. डोळे व कान याने होते बाह्य जगाचे ज्ञान, त्यांना लावावे नामाचे अनुसंधान. राम आणावा चित्ती, त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती. स्वार्थहीन व्हावे आपण, ते होईल करता परमात्मस्मरण. संधी साधून जो राहिला, तोच जगी धन्य झाला. नाटकात नट काम करी जैसे, आपण वर्तत जावे तैसे. राजा रंग होई जरी, तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी. जग सज्जन दुर्जन मिश्रित, त्यातून शोधून काढावा अवचित. जो लाभेल संगतीला, रामाचे प्रेम दुणावेल त्याला. द्वेष मत्सर अहंकार वृत्ती, यांची न धरावी संगती. मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण. सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर असावे. अभिमान रहित राहावे, हेच शिष्याचे लक्षण जाणावे. राम व्हावा माझा, रात्रंदिवस काळजी ठेवीत जा. लक्ष ठेवावे संताकडे, देह लावावा प्रपंचाकडे. गुणात उत्तम गुण, आपले कळावे अवगुण. अवगुण कळले ज्याला, तो सुधारण्याच्या मार्गाला लागला. प्रथम स्वाधीन करी आपले मना, सोडावा अहंभाव विषय वासना. काही पाहिजे हे न वाटावे मना. व्यवहाराचा असावे दक्ष, कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष. दुर्जनाची संगती, तीच रामाला दूर करती. म्हणून मनासी धरावा सत्संग, रामाविण दुजा नसावा रंग. उदास व्हावे एकाच वेळी, केव्हा भेटेल वनमाळी. तळमळीचे मुख्य लक्षण, दुसरे विषयाची न व्हावी आठवण. पतिव्रतेला पती जाण, तैसे साधकाला साधन जाण. मोहाला बळी पडणे, याहून नाही दुजे लाजीरवाणे. विघ्न राम सेवेत भारी, तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी. रामाची सेवा हा जाणावा संसार, मग सुखाने करावा व्यवहार. देवास करावा नैवेद्य अर्पण, प्रसाद घ्यावा त्याचा आपण. चित्त ठेवावे रामापाशी, ध्यास असावा त्याचा अहर्निशी. गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास. हा ठेवा विश्वास, राम कृपा करील खास. देहाने नाही करता आले, मन रामापायी गुंतवले. रामाने त्याचे कल्याण केले, राम ठेवील त्यात समाधान. हेच खरे भक्ताचे लक्षण जाण. भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही, भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही. आपण व्हावे रामाचे, उदाहरण घालून द्यावे साचे. नामाहून दुजे काही, सत्य त्रिवाचा नाही. निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्मा राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड।
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 24, दशक 2, समास 9, विरक्ताची लक्षणे। आता विरक्तांची लक्षणे ऐका। कोणत्या गुणांमुळे विरक्तांच्या अंगामध्ये योग्यांचे सामर्थ्य निर्माण होते ते पाहूया।

दाखवावी, प्रयत्नपूर्वक विरक्ती राखावी, सत्क्रिया करावी, निवृत्तीचा विस्तार करावा, उदासीनता धरावी, धर्माची स्थापना करावी, नीती अवलंबन करावे, एखाद्याची चूक झाल्यास आदराने क्षमा करावी, परमार्थ उजळावा, विचाराचा शोध घ्यावा, सन्मार्ग व सत्वगुण जवळ करावा, विरक्त व्यक्तीने भाविकांचा सांभाळ करावा, सर्वांना प्रेमाने शांत करावे, शरणागत आलेल्या भोळ्या भाबड्या भाविकांची उपेक्षा करू नये, विरक्ताने अत्यंत दक्ष असावे, त्याने मनाचे ऐकावे, परमार्थाचा कैवार घ्यावा, विरक्ताने अभ्यास करावा, विविध प्रश्नांची उत्तरे शोधावी, विरक्ताने मोडकळीस आलेला परमार्थ वक्तृत्वाद्वारे जोपासावा, त्याने विमल ज्ञान बोलावे, विरक्ताने वैराग्याचे स्तवन करीत जावे, निश्चयाचे समाधान करावे, विरक्त माणसाने मोठे उत्सव साजरे करावेत, भक्तांना भोजन द्यावे, खटपट करून उपासना मार्ग चालवावा वाढवावा, विरक्ताने हरिकीर्तने करावी, निरूपण करावे, भक्तिमार्ग वाढवून निंदक आणि दुर्जनांना लाजवावे, अनेक जणांवर उपकार करावे, भलेपणाचा जीर्णोद्धार करावा, पुण्य मार्गाचा विस्तार प्रयत्नपूर्वक करावा, स्नान संध्या जप जाप्य ध्यान तीर्थयात्रा भगवद्भजन नित्यनियम पवित्रपण मन शुद्ध राखणे करावे, दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, आपल्या संगतीने विश्वजन उद्धरावा, विरक्ताने धैर्यवान असावे, उदार राहावे, विरक्ताने निरूपणाविषयी तत्पर असावे, विरक्ताने सावध असावे, शुद्ध मार्गाने जावे, स्वतः झिजून चांगली कीर्ती मागे उरवावी, विरक्ताने अन्य विरक्तांचा शोध घ्यावा, साधू ओळखावे, संत योगी सज्जन यांना मित्र करावे, विरक्ताने पुरश्चरणी करावी, तीर्थाटने करावी, नाना रमणीय स्थाने हिंडावी, विरक्ताने भरपूर प्रयत्न करावे, तरी देखील उदासीन वृत्ती सोडू नये, कोणा एकाविषयी वाईट इच्छा धरू नये, विरक्ताने स्वतःशी एकनिष्ठ असावे, विरक्ताने पराधीन होऊन क्रिया भ्रष्ट होऊ नये, विरक्ताने समय जाणावा, विरक्ताने प्रसंग ओळखावा, विरक्त सर्व प्रकारे चतुर असावा, विरक्ताने एकाच देशात राहू नये, सर्व अभ्यासावे, विरक्ताने आहे तसे सर्व जाणावे, हरिकथा निरूपण सगुण भजन पिंडज्ञान ब्रह्मज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे, कर्ममार्ग उपासनामार्ग ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग प्रवृत्तीमार्ग निवृत्तीमार्ग हे सर्व जाणावे, अशी ही विरक्तांची लक्षणे असून पुढील काही लक्षणे आहेत ती पाहूया पुढील समासात. धन्यवाद.

0: पैसे पाठवायचे, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्म्यै महाकाल्यै च नमो नमः. धुंद मधुर हा गंध पसरला, गमले मजला मुकुंद हसला. सृष्टीमध्ये काहीही नवल घडलं की ही त्या मुकुंदाचीच किमया, अशी भावविभोर अवस्था होते. सहवा सातुर मदीय मनाचा कणकण मोहरला, सहवा सातुर मदीय मनाचा कणकण मोहरला. अंगणी पारिजात फुलला, अंगणी पारिजात फुलला. वसंतानं फुलं फुलवली की मग श्रृंगाराच्या कल्पनेनच कणन कण मोहरतो तो असा.

आताच आपण सुवर्ण तुला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद ऐकलं. स्वरराज छोटा गंधर्व यांच्या संगीत नियोजनामध्ये स्वर दिला होता जयमाला शिलेदार यांनी. झालं वसंताचं आगमन, उघडलं आठवणींचं दालन. झालं वसंताचं आगमन, उघडलं आठवणींचं दालन. उघडताच आठवणींचं दालन गुलमोहरानं केलं उक्षवण. उघडताच आठवणींचं दालन गुलमोहरानं केलं उक्षवण. गुलमोहराच्या फुलण्यानं मन झालं बेभान. गुलमोहराच्या फुलण्यानं मन झालं बेभान. शृंगाराच्या शिडकाव्यानं उरलं नाही भान. शृंगाराच्या शिडकाव्यानं उरलं नाही भान.

अंगणी गुलमोहर फुलला लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला अंगणी गुलमोहर फुलला. माणिक वर्मा यांनी गायलेलं पद्मश्री ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. स्वरसाज दत्ता डावलेकर यांचा होता. वसंत कोकिळाचं थैमान मनात असं थैथैलं. वसंत कोकिळाचं थैमान मनात असं थैथैलं. मनोगताचं गाणं असं कंठामध्ये थरथरलं. मनोगताचं गाणं असं कंठामध्ये थरथरलं. परिमळानं अंग असं पुरेपूर माखलं. परिमळानं अंग असं पुरेपूर माखलं. मिलनाचं चित्र त्यांच्या सहवासात रंगलं. मिलनाचं चित्र त्यांच्या सहवासात रंगलं. काहूर प्रीतीचं म्हणावं की प्रीतीचं कोडं म्हणावं. काहूर प्रीतीचं म्हणावं की प्रीतीचं कोडं म्हणावं. समोर सखा दिसताच रहस्य सारं उलगडावं. समोर सखा दिसताच रहस्य सारं उलगडावं.

झाली ग बरसात फुलांची झाली ग बरसात, वसंत वेड्या लहरी भरल्या उसळत सर्वांगात, झाली ग बरसात फुलांची झाली ग बरसात. अशा भोसले यांनी गायलेलं वरदक्षिणा या चित्रपटातलं पद्मश्री ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. स्वरसाज होता वसंत पवार यांचा. वसंत कोकिळाची किमई अशी, वसंत कोकिळाची किमई अशी की ओढ सजनाची अनावर लागली, ओढ सजनाची अनावर लागली. ओढ सख्याची अनावर होताच ओठी गाणी भरली, ओढ सख्याची अनावर होताच ओठी गाणी भरली. सूर गाण्याचे अमृताचे रात्र सारी सरली, सूर गाण्याचे अमृताचे रात्र सारी सरली. रात्र सारी सरता सरता सख्याची पावलं थबकली, रात्र सारी सरता सरता सख्याची पावलं थबकली. वियोगाच्या परीक्षेची मिलनी परिणती झाली, वियोगाच्या परीक्षेची मिलनी परिणती झाली.

धुंदीत गंधीत होऊन सजण प्रीतीत रंगुनी जाऊया. अनिल अरुण यांच्या संगीत नियोजनामध्ये उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं भावगीत आत्ता आपण ऐकलं. वियोगाच्या परीक्षेची मिलनी परिणती झाली, मुख्या भावनांची शब्द रूपे ओठी अशी मोहरली, सर्वस्वाच्या समर्पणाची शुभघटिका आली, सर्वस्वाच्या समर्पणाची शुभघटिका आली, दोन आनंदी मनांची स्वप्न सत्यात उतरली, दोन आनंदी मनांची स्वप्न सत्यात उतरली.

0: आताच आपण आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरामध्ये धाकटी बहीण या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. स्वरसाज बाबूजींचा अर्थात सुधीर फडके यांचा होता. बरं आहे तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकाळांच्या जीवने, शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अग मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आर जे श्रद्धा. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डबरे. 7:20 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 आम्ही प्रसारित करणार आहोत इतनी शक्ती हमे देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट, सादर करते रोटरी क्लब नाशिक. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. 11:30 सुंदर कथा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते दिलीप कजगावकर. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, सादर करत्या मेघना साने. 1:30 आपण ऐकू शकणार आहात न्यायसंवाद या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते विवेक ठाकूर. 2:00 आपण ऐकू शकणार आहात जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. 4:30 गिरवाण विश्व या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करते भूपाल देशमुख. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 10 ऑक्टोबर, आजच्या दिवशी 1846 रोजी नेपच्यून ग्रहाचा ट्रायटन हा चंद्र शोधण्यात आला. 1911 मध्ये चीनमध्ये किंग राजवंश समाप्त झाला. 1954 मध्ये आजच्याच दिवशी श्यामची आई या मराठी चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळाले होते. आजच्याच दिवशी 1964 रोजी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची अधिकृत सुरुवात झाली होती. आजच्या दिवशी 1877 रोजी मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा जन्म झाला होता. 1891 रोजी आजच्याच दिवशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांचा देखील जन्म झाला होता. आजच्याच दिवशी प्रसिद्ध भारतीय इंग्रजी लेखक आर के नारायण यांचा देखील जन्म झाला होता. 2000 रोजी श्रीलंकेच्या माजी पंतप्रधान आणि जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदर नायके यांचे निधन झाले होते. आजच्याच दिवशी प्रसिद्ध भारतीय अभिनेते दिग्दर्शक गुरुदत्त यांचे देखील निधन झाले होते. त्यासोबतच प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंग यांचे देखील निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: कृषी संदेश.

0: शेतकरी बंधूंनो, तणनाशक वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी आज आपण उहापोह करणार आहोत. तणनाशक अत्यंत काळजीपूर्वक वापरणं गरजेचं असतं. तणनाशक वापरण्यापूर्वी जे तणनाशक आपण वापरून राहिलेलो आहो त्याचं लेबल आपण नीट वाचायला हवं. तणनाशक शिफारस केलेल्या मात्रेनुसार व वेळेनुसारच वापरायला पाहिजे. ढगाळ व पावसाळी वातावरणात तसंच धुकं किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी आपण टाळली पाहिजे. वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी. फवारण्याकरता स्वच्छ पाणी वापरावं. कडक उन्हात उगवणपश्चात फवारणी आपण टाळली पाहिजे. जमिनीत ढेकळं नसल्यास तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणापर्यंत पोचू शकत नाही. पर्यायानं तणाचं पूर्णपणे व्यवस्थापन होत नाही, म्हणून जमिनीत ढेकळं जर असतील तर थोडं आपण काळजीपूर्वक व्यवस्थित त्या ढेकळ्याखाली तणनाशक जाईल याची काळजी घेऊनच फवारायला पाहिजे. उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी झाली पाहिजे याची काळजी आपण घ्यावी. आणि बी मातीनं व्यवस्थित झाकल्यानंतरच उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी आपण करायला पाहिजे. अंकुरण झाल्यावर फवारणी आपण टाळली पाहिजे. उगवणपूर्व तणनाशक फवारताना तणाची उगवण झालेली नसावी. तणनाशक बादलीच्या तळाशी साचून राहू नये म्हणून फवारणी करत असताना तणनाशकाचं द्रावण अधूनमधून आपण ढवळलं पाहिजे. ॲट्रेझिनसारखं तणनाशक फवारायचं असल्यास विशेष दक्षता घेतली पाहिजे, कारण ते पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. तणनाशकासाठी वेगळा पंप ठेवणं शक्य नसल्यास तणनाशक फवारल्याच्या नंतर संपूर्ण पंप साबणाच्या पाण्यानं 2-3 वेळा व नंतर साध्या पाण्यानं 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला पाहिजे. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरायला पाहिजे. फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल याची काळजी घ्यायला हवी. फवारणी यंत्राचं अंशीकरण करून घेतलं पाहिजे. अंशीकरण म्हणजे फवारणी करण्यापूर्वी विशिष्ट दाबाखाली ठराविक क्षेत्रात किती द्रावण फवारलं गेलं हे आपण तपासून घेतलं पाहिजे. सर्वत्र सारख्या दाबाखाली फवारणी करायला पाहिजे. फवारणी करताना तंबाखू खाऊ नये. तंबाखू आहे किंवा इतर आपलं जे व्यसन आहेत ते आपण टाळले पाहिजेत. जखम असणाऱ्यांनी फवारणी करू नये. 2,4-D या तणनाशकाची पिकं जे तणनाशक आहे हे निवडक तणनाशक आहे. आणि द्विदल धान्याचं पीक जे आहे, मूग उडीद यासारख्या द्विदलवर्गीय पिकात 2,4-D हे तणनाशक अजिबात फवारलं गेलं नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि द्विदल धान्याच्या पिकात हे टाळलं पाहिजे. फवारणीनंतर साबणानं हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मान्सूनपूर्व कपाशीत फक्त ओळीवर फवारणी केल्यास तणनाशकाची बचत होईल. नवीन फळझाडातील उगवण झालेली वार्षिक तण नष्ट करण्याकरता पॅराकॉक 0.4 kg प्रति हेक्टर, गरजेनुसार 1-2 वेळा हिरव्या जोमदार वाढीच्या तणावर फवारलं पाहिजे. पॅराकॉकची फवारणी तणे लहान असताना केली तर चांगलं राहील. तर ग्लायफोसेट जे आहे हे जर तणनाशक आपल्याला जर वापरायचं असेल वार्षिक तणाकरता विशेषतः फळबागेमध्ये, तर जोमदार वाढ असताना याची फवारणी आपण ग्लायफोसेट सांगतो. फवारा झाडावर पडू नये याची काळजी घेतली पाहिजे. झाडे लहान असताना योग्य आकाराच्या प्लॅस्टिकच्या किंवा इतर थैल्याने ती झाकून घ्यायला पाहिजे आणि नंतर फवारणी करावी. तणनाशक वापराचा पूर्व अनुभव नसल्यास पहिल्या वेळेस कमी क्षेत्रावर फवारणी करावी. तणनाशक पॉवर स्प्रेनी फवारू नये. तसेच तणनाशक फवारताना स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे. तणनाशक फवारताना त्याचा फवारा इतर पिकावर उडणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे. तणनाशकाचा संपर्क इतर कीटकनाशक बुरशीनाशक यांच्याशी येणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यावी. पूर्वानुभव नसल्यास तणनाशकं वापरण्यापूर्वी शास्त्रज्ञांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वापरू नये. फवारणी करताना स्वतः हजर राहावं आणि काम करणाऱ्यास कामाची व संभाव्य उद्भवणाऱ्या समस्याची आपण पूर्वी जाणीव करून द्यावी. 2,4-D सारखं जर तणनाशक कपाशी पिकावर जर फवारलं गेलं तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. तर 2,4-D सारख्या तणनाशकाचे जर परिणाम आपल्याला दिसले तर दुष्परिणाम दिसत असतील तर ताबडतोब नवीन फूट चांगली येण्याकरता युरिया 1%, सर्वप्रथम तर आपण चांगल्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं झाड आणि नंतर युरिया 1% म्हणजे साधारण 100 ग्रॅम युरिया अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करायला पाहिजे. तर ह्या जर बाबी आपण पाळल्या तर आपण तणनाशकाचा प्रभावी वापर करू शकतो. सल्ला असा राहील की तणनाशकं वापरण्यापूर्वी शासनाच्या मार्गदर्शनाखालीच वापरावी आणि जास्त माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02 53 247 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या काही भागामध्ये आपण हॅपी आर्ट फाउंडेशन कशा पद्धतीने काम करतं ह्याविषयी जाणून घेतलं, आणि आजच्या भागात सुद्धा सोनाली जोशी पुन्हा एकदा माझ्या सोबत आहेत. आणि मागच्या भागामध्ये ज्या काही मुद्द्यांची तोंडओळख झाली होती त्यावरती आज आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत. आपण मागच्या भागामध्ये ऐकलं की मंडला थेरपी ही मुलांसाठी कधी कशी फायदेशीर आहे, तर त्याचबद्दल आज जरा सखोल चर्चा आपण आज त्यांच्याशी करणार आहोत. आणि हॅपी आर्ट प्रोजेक्ट जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी कुठल्या तत्वांवरती काम करतं आणि ती तत्व विद्यार्थ्यांसाठी कशी फायदेशीर आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तुमचं स्वागत आहे मॅडम.
3: नमस्कार.
2: तर एक वेगळी थेरपी तुम्ही मागच्या वेळेला सांगितली होती आणि त्याबद्दल अजूनच उत्सुकता वाढली म्हणून आज पुन्हा एकदा आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. आणि मंडला थेरपी विद्यार्थ्यांसाठी कशी फायदेशीर आहे तर त्याबद्दल काय सांगाल?
3: जसं आपण मागच्याही भागामध्ये बघितलं की आपण हॅपी आर्ट प्रोजेक्ट हा बेसिकली मंडला थेरपीवर आधारित प्रोजेक्ट आहे. आता मंडला थेरपी आपण बघितलं की ते पण कसं काम करते. मंडला म्हणजे मन आणि दल ह्या दोन्हीला एकत्र करून मनाचे लेयर्स. पण आता हे मनाच्या लेयर्स वरती ज्या वेळेला आपण एखादं मंडला म्हणजे सर्क्युलर डिझाईन देतो आणि मुलांना कलर करायला सांगतो, तर बऱ्याच वेळेला असं वाटू शकतं की अरे नुसतंच काय गोलातलं डिझाईन आहे आणि ते रंगकाम त्याच्यामध्ये करायचं आहे, तर मग हे नक्की फायदा कसा देईल? तर ते आज आपण थोडस बघूया की हे नुसतं मंडला कलरिंग सुद्धा एखाद्या विशिष्ट पद्धतीने आपण जर का रंगवलं तर मुलांना कुठल्या स्तरावरती त्याचा फायदा होऊ शकतो. तर याच्यामधला पहिला स्तर जो आहे तो शैक्षणिक स्तर आहे. शैक्षणिक स्तरावरती हा फायदा कसा होतो, तर शैक्षणिक स्तर म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की फक्त मुलाचे मार्क वाढवणं म्हणजे त्याचा शैक्षणिक स्तर उंचावणं, तर आपण त्याच्यावरती मार्कांवरती फोकस करत नाही. आपण ते मार्क वाढवण्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती मंडला थेरपी काम करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही वर्गात बघितलं असेल तर मुलगा बेसिकली वर्गामध्ये ज्या वेळेला बसतो आणि शिक्षक शिकवत असतात त्यावेळेला त्याची एकाग्रता होत नाही. एकाग्रता जर का झाली तर त्याला तेवढं आकलनही होत नाही की नक्की काय शिकवलं जातंय ते डोक्यामध्ये जाणं, ते लक्षात ठेवणं, ते म्हणजे आपण म्हणतो की त्यांची ती क्षमता पण कमी असते बऱ्याच वेळेला, तर ती सुद्धा एक त्यांच्यासाठी मोठा प्रॉब्लेम असतो. घेतलेल्या सूचना डोक्यामध्ये ठेवून आपण ज्या वेळेला परत काम करतो त्यावेळेला त्या सूचनांचं आपण परत आकलन करून त्या सूचना तशाच्या तशा काम त्याच्यावरती काम करू शकतो का, ही पण एक मुलांची कपॅसिटी असते. ती जरी कमी असली तरी मुलांचा शैक्षणिक स्तर हा घसरू शकतो. बऱ्याच वेळेला त्यांचा फोकस न होत नाही की काम करतायत पण त्यांचा फोकस हा हार्डली 1-2-4 मिनिटाच्या वरती राहत नाही. त्याच्यामुळे मग कितीही उत्तर येत असलं तरी ते एका जागी बसायचंय आणि आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे ही क्षमता त्यांच्यामध्ये नसते. तर अशा सगळ्या गोष्टी की जिथे त्यांचं फोकस आहे, अटेन्शन आहे, या सगळ्या गोष्टी त्यांचा शैक्षणिक स्तर वर किंवा खाली या दोन्ही गोष्टी करण्यामध्ये महत्वाचा पार्ट प्ले करतो. ज्या वेळेला मंडला कलरिंग मुलं करतात एका विशिष्ट पद्धतीने त्यावेळेला ह्या सगळ्या कपॅसिटी त्यांच्या हळूहळू वाढत जातात. मग मुलगा एका जागी बसायला लागलाय, व्यवस्थित निरीक्षण करायला लागलेला आहे, त्याला दिलेल्या सूचना योग्य पद्धतीने तो आत्मसात करतो आहे, आणि ज्या वेळेला त्याला त्या सूचनांचा वापर करायचा आहे त्यावेळेला त्या रिकॉलही करू शकतो आहे, त्यावेळेला त्याच्या बरोबर शैक्षणिक स्तरामध्ये सुद्धा आपल्याला बदल घडून दिसू शकतो. कारण मुलांची हीच अडचण असते की परीक्षेची सगळी तयारी केलेली असते, बरीच वेळेला मुलं परीक्षेच्या आधी विसरतात. हे अगदी कॉमन आहे. भीती वाटते, मग भीती वाटल्यामुळे विसरतात. लक्षात आहे त्या मिनिटाला असं वाटतं पण प्रत्यक्ष पेपर लिहिण्याच्या वेळेला पूर्ण विसरलेलं असतं. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती शैक्षणिक स्तरावरती मंडला थेरपी काम करते आणि हा स्तर त्यांचे चांगले मार्क आणण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे.
2: हा झाला एक मुद्दा. पण आपण 5 मुद्दे आहेत असं म्हटला होता, मग त्याच्यानंतर पुढची स्टेप कशी असते?
3: आता जसं शैक्षणिक स्तर आला तसंच सामाजिक स्तरही आला. सामाजिक स्तर जर का तुम्ही बघितला तर सामाजिक स्तर आपण मुलांचा ज्या वेळेला बघतो त्यावेळेला तो हा बाहेरची वर्तणूक बघत नाही तर शाळेमध्ये त्याची वर्तणूक कशी आहे याच्यावरती सामाजिक स्तर काम करतो. मग ती वर्तणूक फक्त मुलाची वर्गामधलीच वर्तणूक आहे का, तर नाही. मुलांनी शिक्षकांशी कसा वागतो आहे, मुलगा विद्यार्थ्यांशी कसा वागतो आहे, मुलाचं वर्गामध्ये किंवा सकाळी शाळा भरल्यापासून तर सुटेपर्यंत एकंदर वर्तणूक कसं आहे. जर का काही ऍक्टिव्हिटी ग्रुपमध्ये दिलेल्या असतील तर तो मुलगा बरोबरच्या चार मुलांबरोबर ती ऍक्टिव्हिटी करू शकतो का. एखाद्याने जर का त्याला चिडवलं तर तो कशा पद्धतीने रिॲक्ट करतो, मारामारी करतो आहे का, शांततेने ऐकून घेतो आहे. तर त्याचं स्वतः बरोबरच नाही तर त्याच्या अवतीभवतीच्या समाजातील घटकांशी ज्या वेळेला तो समोरासमोर येतो त्यावेळेला त्याची वर्तणूक कशी आहे हे सुद्धा सामाजिक स्तरामध्ये येतं. येस, नाही बिहेवियर वेगळं आणि सामाजिक स्तर म्हणजे फक्त ह्या लोकांशी कनेक्ट होताना त्याचा काय कशा पद्धतीने त्याच्या डोक्यात विचार आहेत. बिहेवियर हा नंतरचा टप्पा येतो.
2: अच्छा बरं,
3: पण याच्यामध्ये फक्त तो कनेक्ट होताना कशा पद्धतीने तो वागतो, मित्रांशी कसा वागतो, शिक्षकांशी कसा वागतो, हा येतो सगळा सामाजिक स्तर.
2: बर,
3: आता हा आपण मंडला थेरपीने कसा सुधारू शकतो.
2: हो, मलाही तोच प्रश्न होता.
3: तर सगळ्यात त्याचं मी उत्तर सगळ्यात शेवटी देणार आहे. आता फक्त आपण हे स्तर बघूयात की कुठल्या कुठल्या स्तरांवरती मंडला थेरपी काम करते आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया की मंडला थेरपी एका छोट्याशा मुद्द्यावरनं ह्या सगळ्या स्तरांवरती कशा पद्धतीने काम करू शकते. तर हा झाला दुसरा सामाजिक स्तर. आता येऊया तुम्ही जो म्हटलात मगाशी बिहेवियरल स्तर, ज्याला आपण वर्तनात्मक स्तर म्हणतो, की त्याचं वागणं कसं आहे. आता इथे नुसतं समाजामध्ये वावरणं म्हणजे पहिल्या स्तरामध्ये वावरणं होतं, आता इथे वागणं आहे. तर आता तो नक्की वागतो कसा आहे, जसं मी तुम्हाला म्हंटल की एखाद्या मुलाने चिडवलंय, चिडवल्यानंतर कसं मला वागायचंय हे ठरवण्यासाठी त्याला विचारशक्ती पाहिजे, बरोबर. त्याचबरोबर नुसतं भावना म्हणजे वागणं कसं असं नाहीये, त्याच्या मनामध्ये कुठल्या भावना येत आहेत. अगदी सोपं एक्झाम्पल आपण घेतलं तर भांडण झालं, बरोबर, पण माझ्या मनामध्ये खूप भावना आल्या, राग आला मला, समोरच्या मुलाबद्दल प्रचंड राग आलाय, मला असं वाटतंय की मी त्या मुलाला एक थप्पड ठेवून द्यावी. हा झाला भावनिक स्तर, मनामध्ये ती भावना तयार झाली. पण मग तो सामाजिक स्तरामध्ये कसा बदलतो, तर त्या मुलाचा भावनिक स्तर योग्य पद्धतीने काम करत असेल तर तो योग्य विचार करेल आणि त्याचं वर्तणूक म्हणजे सामाजिक स्तर सुधारू शकतो. की मला मारामारी करायची नाहीये, त्याच्याऐवजी मला शिक्षकांकडे जाऊन हा मुलगा चिडवतो हे सांगायचंय. म्हणजे भावनिक स्तरावरती सामाजिक स्तर आणि पुढे शैक्षणिक स्तर हे कनेक्टेड आहेत.
2: बर, म्हणजे लगेच आलेली भावना त्याच्यावरती त्यांनी थोडासा तर्क वितर्क केला की काय करणं, कसं वागणं योग्य आहे आणि मग त्यांनी पुढचं पाऊल उचललं.
3: येस येस,
2: बर, म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे.
3: हो, आणि हे इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे हे वर्तनात्मक स्तरामध्ये आपण बघितलं की त्याचं वर्तन कसं असावं, आणि भावनिक स्तरामध्ये आपण बघितलं की त्याला पहिल्यांदा तर ते इमोशन्स कळतायत
2: की इथे चिडायचंय, इथे रागवायचंय.
3: एक्झॅक्टली, म्हणजे मला जर का भावना समजल्या तरच मला त्या पद्धतीने माझं वर्तन पण सुधारता येणार आहे, आणि वर्तन सुधारलं तर सामाजिक स्तरही माझा सुधारणार आहे. मग आता आपण जसं बघितलं की आपला वर्तनात्मक स्तर कशा पद्धतीने काम करतो आणि भावनात्मक कसा करतो, तर भावनात्मक स्तरामध्ये बेसिकली त्याला सगळ्या इमोशनचं अंडरस्टँडिंग आहे का. नुसतं अंडरस्टँडिंग नाही तर मला ती भावना कळती आहे का, कळल्यानंतर त्या भावनेला योग्य प्रकारे मी एक त्याची विल्हेवाट लावू शकतोय का, आणि त्या पद्धतीने माझी भावना माझ्या वर्तनामध्ये पण येते आहे का, आणि माझ्या सामाजिक स्तरामध्ये पण ती व्यवस्थित रिफ्लेक्ट होतीये का. तर ह्या सगळ्या इंटरलिंक गोष्टी आहेत. आणि मग भावनिक स्तरानंतर जो शेवटचा स्तर येतो तो म्हणजे तुमचा आनंद.
2: अच्छा,
3: ज्याला आपण म्हणतो हॅपीनेस कोशंट, हा सगळ्यात महत्वाचा स्तर. तर आता आपण बघूया की हे इंटरकनेक्टेड कसे आहे.
2: चालेल ना,
3: बरोबर.
2: हो,
3: जसं आता मी तुम्हाला म्हटलं की भावनिक स्तर म्हणजे नुसतंच इमोशन अंडरस्टँड करणं नाहीये, भावना समजणं नाहीये, तर त्या भावनांना योग्य पद्धतीने वाट त्याचं वर्तणूक पर्यंत म्हणजे वर्तणूक आणि सामाजिक लेवल पर्यंत दिसणं पण आवश्यक आहे. मग भावनिक स्तर जेव्हा आपले इमोशन्स येतात तर ते इमोशन हे फक्त वागण्यामध्ये अवलंबून नसतात. आपण जी काही कृती करतो त्या प्रत्येक कृतीला भावना ही जोडलेली असते. फॉर एक्झाम्पल, आपण जर काही पूर्ण आता सायकल बघितली तर एखादी घटना घडते, बरोबर, घटना घडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मनामध्ये त्या घटनेशी कनेक्टेड भावना तयार होते. ती भावना तयार झाली की मग मला ऍक्शन घ्यायची इच्छा होते की मला आता त्या भावनेशी निगडीत वर्तन कसं करायचंय. मग ते वर्तन कोणाबरोबर करायचं आहे हा मुद्दा ठरतो सामाजिक स्तरामध्ये. आपण म्हणतोय ही म्हण मराठी म्हण खूप छान आहे, वड्यावरचं तेल वांग्यावर निघालं. म्हणजे काय झालं, हेच तर डिस्टर्ब झाले. मला माहितीये की मला राग कोणावर आलेला आहे, पण मी काढतोय दुसऱ्या कोणावर तरी. घरचा राग मी शाळेत काढतोय, शाळेचा राग मी मित्रांवर काढतोय, मित्रांचा राग मी अभ्यासावर काढतोय. म्हणजे काय जरी लाईन बिघडली तरी सुद्धा आज त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्याच्या शैक्षणिक स्तरावर आहे.
4: अगदी. आणि ही सर्रास घडणारी गोष्ट आहे, आणि ही फक्त विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही तर सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींच्या बाबतीत घडणारी आहे. तर मला वाटतं तुम्ही हे काउन्सिलिंग थोड्या दिवसानंतर मोठ्या माणसांचंही करा.
3: नक्कीच. पण आता याला आनंद हा शेवटचा पाचवा स्तर कसा कनेक्टेड आहे, तर आनंद ही भावना जी आपण म्हणतो हा भावनेचाच, म्हणजे शाळेमध्ये आपण आतापर्यंत बघितलं, मागेही मी म्हटलं होतं की आयक्यू खूप महत्वाचा होता. आयक्यू नंतर इक्यू आला, इक्यू नंतर एचक्यू आला, एचक्यू म्हणजे तुमचा हॅपीनेस क्वेश्चन. आता या सगळ्या स्तरांना पहिल्यांदा तर समजायला आणि त्याच्यामध्ये योग्य बदल घडवायला तुमची मानसिक बैठक पहिल्यांदा तशी पाहिजे. जर का तुम्ही उदास असाल आणि मी कितीही तुम्हाला सांगितलं की नाही नाही तुमचा हा हा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला त्याच्यावरती काम करता येणार. म्हणजे पहिल्यांदा तर तुमचा आनंद, तुम्ही एक आनंदी वातावरणामध्ये असणं, तुमच्या मनामध्ये आनंदाची भावना असणं आणि तुम्ही एक नॉर्मल कम्फर्टेबल फील करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सिम्पल सांगायचं झालं तर आपण आनंदी असलो तर आपण आपल्यामध्ये पण बदल घडवून आणू शकतो, समाजामध्येही बदल घडवून आणू शकतो, वातावरणातही बदल घडवून आणू शकतो. सगळ्या आपल्याला जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीत आपण बदल घडवून आणू. पण मुळात आपणच आनंदी नसू तर कितीही ब्रह्मज्ञान सांगितलं तरी ते पालथ्या घडावर पाणी आहे. आणि म्हणून पहिल्यांदा हॅपीनेस कोशंट हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो जर का आपण व्यवस्थित ठेवला तर बरोबर बाकीचे सगळे स्तर हे त्या त्या जागेवर यायला सुरुवात होते.
4: या विषयावरती अजून आपण चर्चा करणारच आहोत, पण आत्तापुरतं आपण इथे थांबतो आहोत. थोडी आपण रसिकांची उत्सुकता अजून थोडी ताणून धरूया आणि पुढच्या भागात हाच विषय आपण कंटिन्यू करूया. अजून खूप जाणून घ्यायचं आहे तर आत्तापुरतं आपण इथेच थांबू, पण भेटूया पुढच्या भागामध्ये. मंडळी सोनाली जोशी यांच्याशी आपण पुढच्या भागात देखील गप्पा मारणार आहोत, जो महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे त्याविषयी आपण अजूनच सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आलाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नंतर वाचा।
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा।
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक।
3: सर्व रसिक वाचकांना, विश्वास रेडिओवर मनापासून प्रेम करणाऱ्या विश्वासू श्रोत्यांना आणि रसिक वाचकांच्या मनपूर्तीसाठी कृतीशील असणाऱ्या साहित्यिकांना मी वैद्य भूपाल देशमुखचा सस्नेह नमस्कार। या अगोदरच्या कार्यक्रमात आपण श्रीमती सुमती टापसे यांचे स्पंदनाविषयी पाहिले होते। पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत त्यांच्याच, म्हणजे श्रीमती सुमती टापसे यांच्या अनुत्तरित प्रश्नांविषयी। परिस पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या अनुत्तरित प्रश्नांविषयी श्रीमती सुमती टापसे यांनी लिहिलेल्या अनुत्तरित प्रश्न या कथासंग्रहाविषयी। श्रीमती सुमती टापसे या लेखिका, कवयित्री, शॉर्ट फिल्म मेकर आणि फिल्म डायरेक्टरही आहेत। अॅक्युपंक्चर विषयातील MD आहेत। गेल्या 27 वर्षापासून इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्सही आहेत। त्यांचा विविध ठिकाणी सन्मान होऊन 10 ते 15 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये फिल्म प्रॉमिससाठी सिने अवॉर्ड, शब्दगंध समूह प्रकाशनाचा, जीवायुत फाउंडेशनचा आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे। त्यांचे अल्बम गीतही प्रकाशित झालेले आहेत। निरनिराळ्या ठिकाणी त्यांचे लेख आणि कविताही प्रसिद्ध झालेले आहेत। आपण त्यांच्या अनुत्तरित प्रश्न या कथासंग्रहाचे स्वागत करूया। या अनुत्तरित प्रश्नांमध्ये 8 कथा समाविष्ट आहेत। त्यातील पहिलीच कथा कुसुम नावाची, कुसुम नावाच्या मुलीची। ती ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली त्यामुळे तिचा बनलेला बेफिकीर स्वभाव, न घाबरता प्रसंगावर वक्तव्य करण्याचं धाडस, तिला पडलेले म्हणण्यापेक्षा तिच्याविषयी तयार झालेले प्रश्न वाचनीय आहेत। विचारचक्र ही नंतर येणारी अदृश्य आभासाची कथा, आत्मा आणि देव यांचे संवादातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची कथा, नसलेल्या आईच्या आभासाची कथा, बिनसुख, समर्पक, चपखल अशी मनाच्या विश्लेषणाची कथा, कौटुंबिक कथा, आईचं संतपण, गुरुपणा सांगणारी कथा आहे। 1 वर्ष 6 महिने ही तिसरी आणि पहिल्या 2 कथांपेक्षा किंचित दीर्घ असणारी कथा। ह्यात बहिणीने भावासाठी काय काय केलं, बंधुप्रेम कसं असावं, एका बहिणीच्या त्या भावाच्या 2 स्वार्थी बायकांचे मनात काय होते, भावाचे आजारपण एका बहिणीने कसे सांभाळले, बरा झालेला भाऊ बहिणीकडे राहून घरी परत गेल्यावर काय झालं, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या कथेत वाचावयास मिळतील। एकंदरीत ही कथा बहिणीचा संघर्ष, पत्न्यांचा स्वार्थ आणि कारुण्यपूर्ण शेवट अशी विणलेली आढळते। मनातील डायरीची बंदिस्त पानेमध्ये कौटुंबिक प्रश्नांची रेलचेल दिसते। कुणाकडे सांगण्यापेक्षा लिहिताना मन खूप मोकळं होतं, अश्रुत्तर त्याला वाट देतात। अथवा माझी कथा कौटुंबिक सांधा मजबूत करणारी असेल अशा येणाऱ्या वाक्यरचना हे स्त्रीचा व्यक्त होण्याचा उत्तम मार्ग व स्त्रीचे ध्येय आणि धैर्य यांचेच दर्शन घडवतात। माझ्या या सांगण्याने तुम्हाला प्रश्न पडला ना की ही कथा कशी असेल, वाचाच। न पाठवलेल्या पत्रांमधून नायिकेची कागदांशी असलेली जवळीक लेखिका दर्शवते, जी कुठल्याही नात्यापेक्षा स्वच्छ, भरवशाची आणि प्रामाणिक वाटते। दुःख भोगलेल्या प्रत्येक स्त्रीला माणसांपेक्षा कागद आणि पेन जास्त महत्वाचे आहेतच का, हा सहज प्रश्न आपल्या मनालाही पडतोच। घुसमट या कथेतून खूपच प्रश्नांची सरबत्ती समोर येते, तरीही नायिका म्हणते मी ठाम आहे, दिशा स्पष्ट आहे, अशी खंबीरताही दिसते। राज ए वफामध्ये शत्रू राष्ट्रांनी घेरल्यावर मिशनवर जाणाऱ्या एका बापाचे मुलाला लिहिलेले पत्र आणि उलगडत जाणारा त्याच्या नात्याचा पट हे खरंच अप्रतिम आहे। माझं काही चुकलं का, या संवादात्मक छोटे खाणी कथेत आयुष्यभर एकत्र राहून सुद्धा मनाची भाषा न कळणारी जोडपी जगात आहेत, हे लेखिकेचे भाष्य वाचकांच्या मनाची अस्वस्थता वाढवणारच आहे। एकंदरीत कुसुम चांगली का वाईट, साधू का संधी साधू, आत्म्याचे भिरभिरणे हा आभास का साक्षात्कार, आयुष्याचे फासे कसे असतात व नियतीचे संकेत काय, मी कोणत्या जगात वावरते, खरं जीवन कोणतं, सतत गैरसमज करून घेणारी व्यक्ती स्वतः बरोबर इतरांचेही नुकसान करते असे नाही का वाटत, स्वतःसाठी मी विचार करत असताना माझ्या वाट्याला असं का, माझी कोणती नाती तुम्ही जोपासली व कशी जोपासली, आपण बंगल्यावर गेलोच नसतो तर, माझं काही चुकलं का, असे लेखिकेने विचारलेले प्रश्न पुस्तक वाचून झाल्यावरही मनात रुंजी घालतात आणि यातच लेखिका जिंकल्याचा भास वाचकाला आनंद देतो. अनुत्तरित प्रश्न हे लेखिका सुमती तापसे यांचे पुस्तक कुटुंबातील नाती, प्रेम, गैरसमज, संघर्ष, भावनिक प्रसंग, मानवी मन आणि अंतर्मनाचा शोध, स्त्री जीवन, त्यातील संघर्ष, स्वप्ने, स्त्री निश्चय, आत्मनिर्भरतेचा मंत्र, कौटुंबिक आणि सामाजिक वास्तव, सर्व स्तरातील महिलांना येणारे अनुभव आणि या सर्वांमधून उठणारे प्रश्न यावर आधारित आहे. अलंकारिक भाषा नसली तरी ओघवत्या भाषेमुळे वाचताना कुठेही थांबावेसे वाटत नाही हे या पुस्तकाचे विशेष आहे. मुखपृष्ठावरही स्त्री मनाचे अनुत्तरित प्रश्न असे सुंदर चित्राकृतीने रेखाटलेले आहे. त्या सर्व अनुत्तरित प्रश्नांना वाचून समजून आपणाजवळ त्याचे उत्तर आहे का हे शोधायचे असेल तर सर्वांना हे पुस्तक वाचावेच लागेल ना. वाचनीयच आहे, वाचावे. आपण हे पुस्तक वाचेस्तोवर मी आपली रजा घेतो. पुन्हा भेटू पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात पुढील वारी नवीन पुस्तक घेऊन. तोवर विश्वास रेडिओच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी वैद्य भोपाल देशमुखचा सविनय सादर प्रणाम. धन्यवाद.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, एक से भले दो या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे अंजान यांची आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर, किशोर कुमार आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या स्वरात.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: इंद्रजीत सिंग तुलसी यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. चित्रपट आहे फकीरा. संगीतकार रवींद्र जैन.

0: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय,
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया कातिलों के कातिल या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं अजीज कश्मीरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकूयात इंटरनॅशनल क्रूप या चित्रपटामधलं.

ये चमन को बेच दे, हवा को बेच दे।

चढ़ाता है, इनकी गहरी चाल है।

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत निदा फाजली यांचं गीत एक नया रिश्ता या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार खय्याम।

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मुकेश यांनी गायलेलं मंचली या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, हिमालय से ऊंचा या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत इंदिवर यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: दसरा, दिवाळी आणि आडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हावडा ब्रिज या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। कमल जलालाबादी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी।
3: मोहब्बत कहाँ

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, तिलक राज थापर यांचं शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात तराना या चित्रपटामधलं हे गीत. गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एम मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.
3: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हात की सफाई या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे गुलशन बावरा यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत यसुदास यांच्या आवाजात. राजकमल यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात सावन को आने दो या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मैं तेरा दुश्मन या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूया मेरे भैया या चित्रपटामधलं मन्नाडे यांनी गायलेलं योगेश यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी।

एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत जीवन संग्राम या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याण.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. लोक परलोक या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत ऐकूया. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गीतकार आनंद बक्षी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, आणि हे गीत आहे मॉम की गुडिया या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9850 52 278. श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका.
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%.
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट.
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी.
2: आजच भेट द्या.
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. गीता दत्त यांनी गायलेलं हे गीत आहे गुलजार यांचं अनुभव या चित्रपटामधलं. संगीतकार कानू रॉय.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गरम खून या चित्रपटातल्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूयात आशा भोसले आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं. हे गीत आहे अंजान यांचं, संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी. ऐकूया कसम या चित्रपटामधलं हे गीत.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: कार्यक्रमात हे गीत आहे अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवूडकर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: आणि हे गीत ऐकूया गदी माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार सुधीर फडके.

हेगीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात जगदीश खेवूडकर यांचं गीत. चित्रपट केला इशारा जाता जाता.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 10 ऑक्टोबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. ज्येष्ठांसाठी रोख मदतीची घोषणा, 2 कोटींहून अधिक मिळणार पैसे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेडिकेअरमध्ये नोंदणीकृत 2 कोटीहून अधिक अमेरिकी नागरिकांना $100 अधिक रक्कम देण्याची घोषणा केली. नोव्हेंबरमधील काँग्रेस निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रशासनाच्या आर्थिक कामगिरीचा उल्लेख करून थेट आर्थिक मदतीचा आणखी एक टप्पा जाहीर केला. ही देयके दुसऱ्याच दिवशीपासून सुरू होतील. यात टेक्सासमधील 14 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असेल, असे टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे रिपब्लिकन पक्षाच्या प्रचार सभेत बोलताना ट्रम्प यांनी सांगितले. मेडिकेअरच्या सुधारणांसाठी खर्च करणे अपेक्षित असलेले अब्जावधी डॉलर त्यांच्या प्रशासनाला आढळून आले असून ती रक्कम खर्चच झाली नव्हती असा दावा ट्रम्प यांनी केला. मागील प्रशासनाने आर्थिक चित्र अधिक चांगले दिसावे यासाठी हा निधी लपवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

0: शिकलेल्या नानांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. पुरुष, गिधाडे ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटके. 1978 मध्ये गमन मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर अर्धसत्य, परिंदा, प्रहार, क्रांतीवीर, तिरंगा, खामोशी, अब तक 56 यासारख्या चित्रपटांमधून नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाची वेगळी मुद्रा उमटवली. गंभीर, आक्रमक, संवेदनशील तसेच विनोदी भूमिका तितक्याच ताकदीने साकारणारा अभिनेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. संवाद फेकीतील ठसका, व्यक्तिरेखेतील आंतरविरोध आणि प्रसंगानुसार बदलणारी देहबोली यामुळे नाना पाटेकर यांची शैली अनुकरणीय ठरली. नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकर या भूमिकेने त्यांच्या अभिनयातील भावनिक खोली पुन्हा अधोरेखित केली. अभिनयाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला कलाकार म्हणूनही नाना यांची स्वतंत्र ओळख होती. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी केलेले काम विशेष चर्चेत राहिले. आता वळूया पुढील बातमीकडे. सप्तशृंगी यात्रेसाठी 150 बसेस, CBS RK मार्गे प्रवास. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नियोजन, ठक्कर स्थानकातून सुटणार बसेस. कटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा या दरम्यान सप्तशृंगी गडावर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ST महामंडळाने खास यात्रोत्सवासाठी दररोज 250 बसेसचे नियोजन केले आहे. या बसेस नवीन CBS बसस्थानकातून सुटतील. CBS रविवार कारंजा मार्गे बसेस रवाना होतील. तिकडून येणाऱ्या बसेसचा अखेरचा थांबा ठक्कर स्थानक असेल, त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. याबाबतची अधिसूचना पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी काढली आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस वाहतूक शाखेने ST महामंडळाच्या जादा बसेसच्या मार्गात तात्पुरता बदल केला आहे. बसेस शहरातील मुख्य गर्दीच्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने धावणार आहेत. या बसेस पूर्वीप्रमाणे खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, मदिना चौक, मुंबई नाका, वडाळा नाका, द्वारका या मार्गाने न वळता यंदा CBS मार्गे बसेस पुढे मार्गस्थ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जादा ST बसेससाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. नवरात्रासाठीच्या पडद्यांचा गुजरातमधून पुरवठा, बांबू महागल्याने कारागीर हवालदिल. नवरात्रोत्सवात आदिमायेचे पूजन करण्यासाठी घटस्थापनेला पडद्यांमध्ये माती टाकून त्यात धान्याची बीजे पेरली जातात. यंदा बांबूच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने स्थानिक कारागिरांनी थेट गुजरातमधूनच परड्यांचा साठा मागवला आहे. बांबू खरेदी करून त्यापासून परडी विणणे अशक्य झाले आहे. तो व्यवसाय सांभाळण्यासाठी तयार परड्यांचे आउटसोर्सिंग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे या कारागिरांचे म्हणणे आहे. यात्रोत्सवासाठी लागणाऱ्या या परड्यांची निर्मिती पूर्वी शहरात स्थानिक पातळीवर होत होती, आता होत नाही. परड्या विणण्यासाठी लागणाऱ्या बांबूच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. गेल्या 100 रुपयांना मिळणारा 8 ते 10 फुटांचा बांबू 150 रुपयांना मिळतो. एका बांबूपासून दिवसभरात 8 ते 10 परड्या विणता येतात. ग्राहकांच्या मागणीनुसार परडी रंगाद्वारे सुशोभित करावी लागते, असेही कारागिरांचे म्हणणे आहे. रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉइन, प्युअर सिल्व्हर कॉइन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग, वाट कसली बघताय? अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेवणकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं चंद्रकांत खोत यांचं गीत ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता ढावसेकर यांचं.
3: अडम तडम तडतड बाजा हुक्कर तिक्कर रेश मास करवण डाळी विकुल्ला.

0: एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दी माडगुळकर यांचं सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत धरतीची लेकरे या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हे गीत आहे सांगते ऐका या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: दसरा, दिवाळी आणि आढावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा बोडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत। या गीताला संगीत आहे कवी यशवंत देव यांचं।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राजवंड्य राजश्री या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कजगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, फूल ना फुलाची पाकळी. राज हा सदानंद आणि सावित्रीबाईंचा एकुलता एक मुलगा. नोकरीच्या निमित्ताने गेली काही वर्षे तो आई बाबांसह इंदोरला राहत होता. पुण्याला नोकरी मिळाली म्हणून मागच्या महिन्यातच तो आई बाबांसह पुण्यात राहायला आला. पुण्यात ना नातेवाईक, ना मित्र, नवं शहर, नवी नोकरी, नवं आयुष्य, सगळं हळूहळू स्थिरावत होत. आणि एक दिवस अचानक राजच्या मोबाईलवर फोन आला. सदानंद हे तुमचे बाबा ना? हो. तुमचे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांची प्रकृती गंभीर आहे, ऑपरेशन आजच करावे लागेल, त्यासाठी 4 लाख रुपये भरावे लागतील. राज थरथरू लागला. बाबांना काय झालं? ते बोलण्याच्या अवस्थेत नाही, तुम्ही लगेच हॉस्पिटलला या. फोन कट झाला. राज सुन्न झाला. त्याच्या डोळ्यांसमोर बाबांचा चेहरा आला. सतत कष्ट करणारे बाबा, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे बाबा. अचानक काय झालं बाबांना? बाबा नीट व्हायला हवेत. राजने सावकाराकडून 4 लाख रुपये कर्ज घेतलं आणि घाईघाईने हॉस्पिटल गाठलं. मी राज, माझे वडील सदानंद. बरं झालं तुम्ही आलात. 4 लाख भरा म्हणजे ऑपरेशन सुरू करता येईल. मी पैसे भरतो, पण त्याआधी 1 मिनिट, फक्त 1 मिनिट बाबांना भेटता येईल का? हो, ते रूम नंबर 120 मध्ये आहेत. राज देवाचं नाव घेत घेत रूम नंबर 120 मध्ये गेला. बाबा झोपलेले होते. राज त्यांच्या जवळ गेला. त्याने चेहऱ्याकडे पाहिलं क्षणभर, 2 क्षण, आणि त्याच्या लक्षात आलं ते त्याचे बाबा नव्हते. राजने सुटकेचा निश्वास टाकला आणि तणावमुक्त होऊन बाहेर आला. बरं झालं आधी पैसे भरले नाहीत. असा विचार करत तो आता सावकाराचे पैसे लगेचच परत करण्याचा विचार करू लागला. म्हणजे फक्त 1 दिवसाचं व्याज लागेल. पेशंटची अवस्था गंभीर आहे, डॉक्टर म्हणाले. ऑपरेशन तातडीने करावं लागेल. तुम्ही पैसे भरले का? भरले नसतील तर त्वरा करा. उशीर झाला तर मी जबाबदार नाही. माझ्या बाबांचं नाव सुद्धा सदानंद आहे, पण ते माझे बाबा नाहीत. मी त्यांना ओळखतही नाही. हे ओठांवर आलेले शब्द राजने बाहेर पडू दिले नाही, कारण रूम नंबर 120 मध्ये ग्लानित असलेल्या त्या माणसाचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. ते कोण? त्यांचं कुणीही आलेलं नव्हतं आणि येणार तरी कसं? हॉस्पिटलमधील सगळे राजलाच त्यांचा मुलगा समजत होते. त्यांचा जीव जाणार होता की वाचणार होता हे ठरणार होतं राज काय करतो त्यावर. राज पुरता गोंधळला होता, पण तरीही त्या क्षणी त्याच्यासाठी महत्वाचं होतं ते नातं नव्हे तर त्या पेशंटचा जीव, कारण तो माणूस होता, कोणाचा तरी बाप होता. मिस्टर राज, मी तुमच्याशी बोलतोय. डॉक्टरांचा आवाज वाढला होता. हो हो, मी भरतो पैसे. राजने पैसे भरले आणि डॉक्टर कामाला लागले. ऑपरेशन सुरू झालं. राज बाहेर बसला होता. त्याच्या मनात सतत एकच विचार होता, देवा हा माणूस वाचला पाहिजे. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. ऑपरेशन व्यवस्थित झालं, तुमचे बाबा 4-5 तासांनी शुद्धीवर येतील. राजने हात जोडून डॉक्टरांचे आणि परमेश्वराचे आभार मानले. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मनात म्हटलं ते शुद्धीवर आल्यावर त्यांच्याबद्दल समजेल. राज अर्ध्या तासासाठी घरी आला. आई बाबांना त्याने सगळं सांगितलं. आई बाबा अवाक झाले. आई म्हणाले, किती साधा बोळा रे तू. अरे राज, ते तुझे बाबा नाहीत हे समजल्यावर तू 4 लाख रुपये का भरलेस? राज काही क्षण शांत राहिला आणि त्यानंतर म्हणाला, आई मला त्या क्षणी एकच वाटलं, काय पैसे भरले नाहीत आणि त्यांचा जीव गेला तर? राज पुढे म्हणाला, मी मदत केली नाही म्हणून त्यांचा जीव गेला, हे ओझ मला आयुष्यभर सहन करावं लागलं असतं. आई काही बोलणार होती, पण राजने तिचा हात हातात घेतला. आई 4 लाख रुपये कमवता येतील, पण एका माणसाचा जीव गेला तर तो परत आणता येणार नाही. बाबांनी राजकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. राजने त्यांच्याकडे बघितलं. बाबा म्हणाले, आजपर्यंत आम्ही तुला आमचा मुलगा म्हणून ओळखत होतो, आज कळलं तू माणूस म्हणून किती मोठा आहेस ते. राजच्या डोळ्यात पाणी आलं. आईनेही त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली,
जा, ते तिथे एकटे आहेत, त्यांचा मुलगा येईपर्यंत तूच त्यांचा मुलगा. राज हॉस्पिटलमध्ये आला, त्यांना प्रायव्हेट रूममध्ये हलवलं होतं, परंतु ते पूर्ण शुद्धीत नव्हते. राज बेडजवळ बसला होता, नर्स येऊन जायच्या, डॉक्टर तपासून जायचे. राज कधी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहायचा, कधी मॉनिटरकडे. साधारणतः 8 वाजता त्यांनी किंचित डोळे उघडले. राज लगेच पुढे झाला. काका, त्यांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. राजने त्यांचा हात हातात घेतला. काका, काळजी करू नका, तुम्ही ठीक आहात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी कदाचित राजला त्यांचा मुलगा समजला असावं. राजच्या हे डोळ्यात पाणी आलं. तो हळूच म्हणाला, तुमचा मुलगा येईल काका, तो नक्की येईल. मग तू कोण? असे म्हणता म्हणताच त्यांचा डोळा लागला. इकडे बाबा घरी परतले नाहीत, म्हणून त्यांचा मुलगा वरद अगदी वेडापिसा झाला होता. बाबा फोन घरीच विसरले होते. त्याने नातेवाईकांना फोन केले, बाबांच्या मित्रांना फोन केले, जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये देखील फोन केला. शेवटी एका हॉस्पिटलमधून उत्तर मिळालं, आमच्याकडे एक गृहस्थ ॲडमिट झाले आहेत. नाव, वय आणि वर्णनही जुळतंय. वरद लगेच हॉस्पिटलमध्ये आला. कुठे आहेत ते? मी भेटू का त्यांना? सिस्टरने वरदला सदानंदांच्या रूममध्ये नेलं. समोरचं दृश्य पाहून तो थबकला. एक अनोळखी तरुण त्याच्या बाबांच्या जवळ बसला होता. त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता. हेच माझे बाबा, वरद आनंदाने उद्गारले. तुम्ही कोण? त्याने राजला विचारलं. मी राज. तुम्ही येईपर्यंत मी यांचा मुलगा बनलो. काका तर ठीक आहे, राज म्हणाला. म्हणजे हे तुमचे बाबा नाही? आणि तरीही तुम्ही 4 लाख भरले आणि पूर्ण वेळ इथे बसून होता? सिस्टरने विचारलं. सिस्टरने पुढे सांगितलं, काल काका चक्कर येते म्हणून इथे आले. त्यांच्याकडे फोन नव्हता. त्यांनी त्यांच्या मुलाचा फोन नंबर सांगितला, पण ते व्यवस्थित बोलू शकत नव्हते. मी नंबर लिहिताना काहीतरी चूक केली असणार आणि त्यामुळे फोन राजला लागला. वरद काही क्षण राजकडे पाहत राहिला. राज, तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या बाबांसाठी तुम्ही जे केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. राज म्हणाला, हो आभार मानू नका. मी फक्त माणुसकी म्हणून जे करायला हवं होतं तेच केलं. पण 4 लाख रुपये भरले तुम्ही? ते केवळ पैसे होते. तुमचे बाबा माणूस होते. त्या क्षणी मला निवड करायची होती, पैसे की माणूस. मी माणसाला निवडलं. वरदच्या डोळ्यात पाणी आलं. राज, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. राजने हलकस हसत म्हटलं, तुमच्या बाबांची काळजी घ्या, आता त्यांची जबाबदारी तुमच्यावर. वरदने राजचा फोन नंबर घेतला आणि पत्ताही. 2 दिवसांनी वरद राजच्या घरी आला, 4 लाखांचा चेक घेऊन. सावित्रीबाई एकट्याच घरी होत्या. मी वरद, तुमच्या राजने माझ्या बाबांसाठी खूप केलं. राज घरी नाही का? नाही, तो ऑफिसला गेला आहे. या ना, बसा. राजने सावकारांकडून 4 लाख रुपये कर्ज घेतले होते. पैसे परत कमावता येतात, माणूस नाही, राज असं बोलल्याचं सावित्रीबाईंकडून समजल्यावर वरदचे डोळे पाणावले. वरदने सावित्रीबाईंकडून राजची सगळी माहिती घेतली. तो कुठे शिकला, इंदोरला किती वर्ष होता, पुण्यात कधी आला, नोकरी कुठे करतो, त्याची घरची परिस्थिती कशी आहे, सगळं त्याने समजून घेतलं. आणि 4 लाखांचा आणलेला चेक द्यायचा विचार त्याने रद्द केला. मी निघतो, राजला माझे मनापासून आभार सांगा. वरद गेल्यावर सावित्रीबाईंची चिडचिड वाढली. 4 लाख रुपये कर्ज काढून माझ्या मुलाने याच्या बाबांचा जीव वाचवला आणि हा पैसे परत करायचं नावही घेत नाही. राज संध्याकाळी घरी आला. आई, काय झालं? काही नाही. मग चेहरा असा का? सावित्रीबाई काही क्षण गप्प राहिल्या आणि मग म्हणाल्या, आज वरद आला होता. अरे वा, त्याचे बाबा कसे आहेत? ठीक आहेत. सावित्रीबाई म्हणाल्या, तू 4 लाख रुपये कर्ज काढून त्याच्या बाबांचा जीव वाचवला आणि त्याने पैसे परत न करता फक्त तुझे आभार मानले. राज शांतपणे म्हणाला, आई, मी जे केलं ते पैसे परत मिळतील या अपेक्षेने केलं नव्हतं ना. 2 दिवसांनी वरद पुन्हा आला.
तेव्हाही राज घरी नव्हता, पण सदानंद आणि सावित्रीबाई दोघंही घरी होते. राज आहे का? नाही. पण या ना तुझे, सावित्रीबाई म्हणाल्या. बहुतेक आज आपले 4 लाख मिळतील ही वेडी आशा होती त्यांना. हे वरदचे बाबा, यांचंही नाव सदानंद आहे. वरदने एक कार्ड सावित्रीबाईंच्या हातात दिलं, हे राजसाठी. सावित्रीबाईंनी कार्ड हातात घेत विचारलं, हे काय आहे? राजने माझ्या बाबांसाठी जे केलं त्याबद्दल थँक्सचं कार्ड. चहा घेणार? हो चालेल. सावित्रीबाईंनी नाराजीने चहा केला. चहा घेत वरद गप्पा मारत होता. निघताना त्याने सदानंदांच्या हातात एक पाकिट दिलं, हे राजला द्या. काय आहे? सदानंदांनी विचारलं. राजसाठी काहीतरी खास, असे म्हणत वरद निघून गेला. संध्याकाळी राज घरी आला. आईने त्याला ग्रीटिंग कार्ड दिलं. वरद आला होता. काय म्हणाला? हे देऊन गेलं. राजने ग्रीटिंग उघडलं. राज, माझ्या बाबांसाठी तू जे केलंस त्याबद्दल मनापासून थँक्स. हे फूल ना फुलाची पाकळी समज. तेवढ्यात सदानंदांनी वरदने दिलेलं पाकिट राजला दिलं. वरद हेही देऊन गेला. राजने पाकिट हातात घेतलं. यात काय आहे? माहीत नाही, आम्ही उघडलं नाही. तुझ्यासाठी काहीतरी खास आहे, असं म्हणाला. राजने पाकिट उघडलं. आत एक पत्र होतं. राज, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तू माझ्या बाबांसाठी जे केलंस ते मी आयुष्यभर विसरणार नाही. तू 4 लाख रुपयांचे कर्ज काढलेस आणि ऑपरेशनचे पैसे भरलेस आणि माझे बाबा शुद्धीवर येईपर्यंत त्यांच्या जवळ बसून राहिलास. खरं तर ते तुझे बाबा नाहीत हे समजल्यावर तू खुश होऊन निघून जायला हवं होतं, पण ते तू कर्ज काढून आणलेले पैसे वापरून माझ्या बाबांचा जीव वाचव. मला एक गोष्ट सर्वात जास्त भावली, तुला माझ्याकडून ते पैसे परत मिळावे अशी अपेक्षाही नव्हती आणि म्हणूनच मी ते पैसे परत करणार नाही. मला आयुष्यभर तुझ्या ऋणात राहायचं आहे. राजने पुढचं पान बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य हळूहळू वाढत गेलं. राज, मी एका कंपनीचा CEO आहे. तुझ्या झालेल्या त्या भेटीनंतर मी तुझ्याबद्दलची माहिती तुझ्या आईकडून घेतली. तुझं शिक्षण, तुझा अनुभव, तुझी परिस्थिती वगैरे वगैरे. माझ्या कंपनीत तुझ्यासाठी छान संधी आहे. तुझ्या पात्रतेला आणि अनुभवाला योग्य असा पदभार, चांगला पगार आणि पुढे जाण्याची मुबलक संधी. ही ऑफर तू स्वीकारावी अशी माझी इच्छा आहे. मित्रा, कधी जॉईन करतोस? आणि शेवटी मी एक लहानशी भेट पाठवली आहे, प्लीज स्वीकार कर. हा तुझ्या उपकारांचा मोबदला नाही, हा माझ्या बाबांना वाचवणाऱ्या महान माणसाचा लहानसा सत्कार आहे. तुझाच, वरद. राजचे डोळे पाणावले, कारण ऑफर होती 3 लाख रुपये पगाराची आणि सोबत धनादेश होता 10 लाख रुपयांचा. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरचा राग क्षणात नाहीसा झाला. सदानंद म्हणाले, राज, तू त्या दिवशी 4 लाख रुपये देऊन एका अनोळखी माणसाचा जीव वाचवलास. आज त्या माणुसकीनेच तुझ्यासाठी आयुष्याची नवी दारं उघडली आहेत. हो बाबा, असे म्हणत राजने तो धनादेश आईच्या हातात दिला. आई, 4 लाख कर्ज परत करून उरलेले सर्व तुझे, कारण हे सर्व झालं ते तू आणि बाबांनी केलेल्या उत्तम संस्कारांमुळे. सावित्रीबाईंनी राजचा हात घट्ट पकडला. त्यांच्या डोळ्यात आता चिडचिड नव्हती, मनात होता तो फक्त आपल्या मुलाबद्दल अभिमान आणि वरदबद्दल आदर, कारण वरदने फुलाची पाकळी नाही तर पुष्पगुच्छच दिला होता राजला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दिलीप कसगावकर यांच्या कथा सुंदर कथा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 12:45 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

आणि आता ऐकणार आहोत मंगळसूत्र या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात या मालक या चित्रपटामधलं. पी सावळाराम यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank. Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज पशुधन कार्यक्रमांतर्गत विषाणूपासून होणारे रोग याविषयी सविस्तर चर्चा करूया. शेतकरी बंधूंनो, विषाणूपासून होणारे रोग संसर्गजन्य असतात. यातील बऱ्याच रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. आपण वेळोवेळी प्रतिबंधक लसी टोचून घेणे फायद्याचे असते. आजाराच्या बाबतीत एक उक्ती आहे की रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय करणे केव्हाही चांगले. या प्रकारात आपण विषाणूपासून होणाऱ्या रोगाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण आज पाहूया बुळकांडी. बुळकांडी हा रोग संसर्गजन्य आजार असून दुभागलेल्या नकीच्या सर्व प्राण्यांमध्ये होतो. उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळी, मेंढी. या रोगाचे जंतू शरीरात गेल्यानंतर तोंडामधील आणि आतड्याच्या अंत त्वचेचा दाह करतात. या रोगात लागण होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असते. संकरित जनावरे या रोगास फारच लवकर बळी पडतात. शेतकरी बंधूंनो, आपण आता लक्षणे बघूया. जनावराचे तापमान खूप वाढते. पहिल्या 2 दिवसात तापमान 105 ते 107 फॅरनहाइट पर्यंत असते. डोळ्यातून सतत पाणी येते. जनावर थरथर कापते.

0: आणि तोंडात काही नसताना रवंथ केल्याप्रमाणे तोंड हलवते. तोंडामधून फेस ला भरपूर येते. जनावर आकडून पाटीत बाग आणून उभे राहते. तोंडामधील अंतस्त्वचेवर लहान लहान फोड येतात आणि ते फुटून त्या ठिकाणी जखमा होतात. जोरदार पातळ विष्ठा होते. विष्ठेला एक प्रकारचा उग्र असा वास येतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये निमोनियाची लक्षणे दिसून येतात. लघवी पिवळी गडूळ प्रथिनयुक्त होते. शेतकरी बंधूंनो, आपण यामध्ये प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. देशी मोठ्या जनावरांसाठी, संकरित जनावरांसाठी, शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लस उपलब्ध आहे. ती टोचून घ्या. शेतकरी बंधूंनो, उपचारामध्ये बघायचं झाल्यास या रोगावर खात्रीच उपचार नाही. स्वल्प औषधे, प्रतिजैविक ज्याला अँटीबायोटिकचा वापर करून इतर दुय्यम आजारावर इलाज होऊ शकतो. याकरता आपण प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी जनावराचे रक्त, स्प्लीन, मेसेट्रिक लिप नोड बर्फाने आच्छादित करून पाठवल्यास आपल्याला याबद्दल बराचसा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, दुसरा रोग म्हणजे पिसाळणे, ज्याला आपण रॅबीज असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये उष्ण रक्त असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये होणारा हा घातक रोग आहे. पिसाळलेले जनावर चावल्यानंतर होणाऱ्या जखमामधून या रोगाचे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि मज्जासंस्थेवर आणि दुष्परिणाम होतात. हा रोग मिक्सो व्हायरस किंवा वोब्डो व्हायरस या विषाणूपासून होतो. हे विषाणू सर्वसाधारणपणे जंतुनाशके किंवा अतिउष्णतेने मरतात. हा रोग विशेष करून कुत्रा, कोला, लांडगा यांच्यामध्ये होतो आणि पिसाळलेले जनावर चावल्यानंतर इतरांना होतो. या रोगाची लक्षणे पिसाळलेले जनावर शरीराच्या कोणत्या भागात चावले त्यावर अवलंबून असते. शेतकरी बंधूंनो, यावर लक्षणे आपण बघूया. या रोगात दोन प्रकार आढळतात, एक सुस्त प्रकार आणि दुसरा एक आक्रमक प्रकार. सुस्त प्रकारामध्ये सुरुवातीस जनावर लंगडते, चालताना शरीर एका बाजूस फटते आणि शेवटी एका बाजूस होते. शरीराच्या पाठीमागच्या अवयवांनी संवेदना कमी होते. गुदद्वाराचे स्नायू ढिले पडतात. जनावराच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येते. जनावर ओरडल्यास त्यांचा आवाज येत नाही. जनावरे पूर्णपणे लुळे पडते आणि 6 ते 7 दिवसात मृत्यू येतो. पिसाळलेले कुत्रे माणसास चावल्यास माणसातही या रोगाची लक्षणे दिसून येण्यास 6 ते 12 महिन्याचा कालावधी लागतो. यामधील दुसरा प्रकार म्हणजे आक्रमक प्रकार. जनावर तापट आणि अतिउत्साही होते. सजीव आणि निर्जीव वस्तूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. जनावर सारखे ओरडत असते. चालणे अनैसर्गिक होते. जनावर सतत भटकत राहते. नजरेमध्ये बदल होतो. डोळे लहान. आपण आता शेतकरी बंधूंनो सुस्त आणि आक्रमक प्रकार बघितले. आता आपण उपचार बघूया. कुत्रे किंवा जनावराने चावलेली जागा स्वच्छ धुवून टाकावी. शक्यतो लाईफ बाय किंवा नहान अशा कार्बोलिक साबणाने जखम धुवावी. जनावर चावल्याबरोबर 10 ते 15 मिनिटात हे केल्यावर रोगजंतू पुष्कळसे कमी होतात. नंतर त्या जखमेवर नायट्रिक ऍसिड किंवा कार्बोलिक ऍसिड, पोटॅशियम परमँगनेट किंवा कॉपर सल्फेटचे खडे लावून जखम जाळून टाकावी. जखम त्वरित जाळल्यास उपयोग होतो, अन्यथा नाही. यामध्ये लसीकरण, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर इंजेक्शन ठराविक काळ घ्यावी लागतात. जसे गाई, म्हशी, घोडे यांच्यासाठी 20 मिली लस कातळीखाली सतत 14 दिवस, कुत्रा, मांजर यांच्यासाठी 3 मिली लस सतत 7 दिवस, शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी 5 मिली लस सतत 14 दिवस. महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ओन पुणे यांनी तयार केलेल्या लस आपण वापरावी. असे गाई म्हशी यांनामध्ये 10 मिली कातळीखाली 14 दिवस, कुत्रा मांजर 2 मिली 7 दिवस, लहान वासरे, शेळ्या मेंढ्या, डुकरे 4 मिली 7 दिवस. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय म्हणून अलीकडच्या पाहणीत असे आढळून आले की पाळीव कुत्र्यामध्ये सुद्धा या रोगाचे जंतू सुप्त अवस्थेत असतात. यासाठी आपल्याकडील पाळीव कुत्र्यांना नियमितपणे प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. सर्वप्रथम कुत्रा 3 महिन्याचा झाल्यानंतर ही लस टोचावी. त्यानंतर वारंवार लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, यामध्ये तिसरा आजार म्हणजे तिवा. याला 3 दिवसाचा ताप असे सुद्धा म्हणतात. हा रोग विषाणूपासून होतो आणि कीटक चावल्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होतो. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा रोग प्रामुख्याने आढळतो. शेतकरी बंधूंना आपण आता यावर लक्षणे बघूया. यामध्ये जनावरांना अचानक खूप ताप येतो. जनावरे वैरण खाणे बंद करतात. जनावराचे अंग ताटते. या रोगात जनावर आलटून पालटून चारही पायावर लंगडते. पाठीला बाग येतो. अतिप्रमाणात जनावर खाली बसते. ही लक्षणे 3 ते 4 दिवस दिसतात. या रोगात फुफ्फुसाचा दाहा किंवा इतर दुखणी होतात. आपण आता उपचारावर बघूया. यामध्ये तसं खात्री लायक असा उपचार नाही, तरी पण आपण इंजेक्शन नोवालजिन, बॅरालगॉन यासारखे इंजेक्शन 10 ते 20 मिली स्नायू दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये चौथा आजार म्हणजे लाळ खुरकत, ज्याला आपण तोंडखुरी व पायखुरी असे म्हणतो. हा रोग दुभागलेल्या खुरांच्या जनावरांना होतो. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे यांना होणारा हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. आजार माणसांना सुद्धा होऊ शकतो. या रोगाचे जंतू मुख्यत्वे करून 4 प्रकारात विभागले गेलेले आहेत, जसे ए, ओ, सी, आशिया ए, शिवाय इतर अनेक पोट प्रकार आहेत. हा आजार पूर्ण भारतभर आहे. या रोगाचे दुष्परिणाम संकरित जनावरांमध्ये अधिक होतात. आपण बघूया लक्षणे. सुरुवातीस जनावरांना 104 ते 106 फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. जनावराचे खाणे पिणे बंद होते. जनावराच्या तोंडातून लाळ गळते. तोंड उघडून पाहिल्यास तोंडाच्या अंतस्त्वचेवर, जिभेवर, हिरड्यावर पांढरे फोड आलेले दिसतात. तोंडामधील फोड नंतर फुटून आत जखमा होतात. नखीच्या खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडते. संकरित जनावरांमध्ये असे फोड आणि जखमा कासेवर दिसून येतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. शेतकरी बंधूंना आपण आता प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध आहे, ती टोचून घ्यावी. उपचार करण्यास झाल्यास या रोगाविरुद्ध तसा खात्रीशीर उपचार नाही. या रोगात उद्भवणाऱ्या दुसऱ्या रोगासाठी प्रतिजैविके वापरावी. 25 ग्रॅम तुरटी 1 लिटर पाण्यामध्ये विरघळून किंवा पोटॅशियम परमँगनेटचे गुलाबी पाणी करून किंवा खाण्याचा सोडा पाण्यात टाकून या पाण्याने जनावराचे तोंड दिवसातून 2 वेळेस धुवावे. त्यानंतर ग्लिसरीन, बोरेक्स, स्टेक्लिन पावडर, होस्टासायक्लिन पावडर मिसळून तोंडावर, जिभेवर चुळावी. मऊ चारा द्यावा. बरेच पशुपालक कोशिंबीर गोळ्या तेलात बुडवून खाण्यात घालतात. खुरामधील जखमांना कपड्यांचा सोडा लावावा. त्याचप्रमाणे जखम कोरडी पडण्यासाठी त्यावर कोळशाची भुकटी टाकावी. विषाणूपासून होणाऱ्या रोगात अजीवनसत्व कमी होत असते, त्यासाठी माशाचे तेल आणि प्रिपॅलिन फोल्ट इंजेक्शन द्यावे. हा रोग संसर्गजन्य असा आहे. या रोगाचे जंतू पाण्यातून, वरिणीतून इतर निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. लाळ खुरकूत झालेली जनावरे स्वतंत्र बांधावीत. यानंतर आपण जनावरांमध्ये म्युकोझोल डिसीज याविषयीची माहिती घेऊया. या रोगाला व्हायरल डायरिया असे सुद्धा म्हणतात. हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रचार दूषित खाद्य, पाणी, संसर्ग, मलमूत्र या माध्यमातून होतो. हा रोग रवंथ करणाऱ्या जनावरांना होतो. रोगाची लक्षणे 1 ते 3 आठवड्यात दिसतात. ज्या वेळी जनावरांना ताप येतो त्यावेळी त्या रोगाचे जंतू जनावरांच्या रक्तामध्ये आढळतात. या रोगाचे विषाणू आतड्यांच्या अंतस्त्वचेवर आणि तोंडामधील अंतस्त्वचेवर जखमा करून तेथेच राहतात. त्यामुळे जनावरांचे तोंड येते, आतड्यांचा दाह होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे. जनावरांना 105 ते 106 फॅरनहाईट ताप येतो. दुभत्या जनावरांचे दूध कमी पडते. जनावराचे खाणे कमी होते. जनावरे अशक्त होतात. 4 ते 5 दिवसानंतर जनावराला पातळ जुलाब होतात. शेणाला उग्र वास येतो. कधी कधी विष्ठे वाटे पाणी येते किंवा रक्त आणि आतडीच्या मांसाचे तुकडे येतात. जनावराच्या नाकातोंडातून पाणी येते. नाकावर, तोंडामध्ये जखमा दिसतात. डोळ्याची बुबुळे काही वेळी पांढरी होतात. जनावराचे पोट फुगते. गाभण जनावराचा गर्भपात. शेतकरी बंधूंनो, यावर उपचार म्हटल्यास या रोगावर खात्रीशीर उपचार नाहीत, तरीसुद्धा बाह्य लक्षणांवरून उपचार करावेत. जसे डायरडॉन पावडर, डायरिन पावडर, फुरोवेट गोळ्या यासारखे औषधी द्यावे. तोंडामधील जखमा तुटीच्या पाण्याने धुवाव्यात. त्याचप्रमाणे जखमांना तोंडखुरी पायखुरी रोग तोंडामधील जखमांना उपचार करतो त्याप्रमाणे करावा. यामध्ये दुसरा एक रोग म्हणजे ब्लू टंग. हा प्रामुख्याने मेंढ्यामध्ये आढळणारा आजार आहे. तथापि मोठ्या जनावरांना सुद्धा हा रोग आढळतो. या विषाणूचे किमान 16 प्रकार आहेत. यापैकी आपल्या देशात 6 प्रकार आढळतात. या रोगामुळे मेष धंद्यावर परिणाम झालेला आहे. यामध्ये लक्षणे. नाकातोंडातून पाणी येते. जिभेवर आणि तोंडामधील अंतत्वचेवर फोड येतात. जीभ व तोंड सुजते. जीभ आणि हिरड्यावर सूज येते. तोंडाला उग्र वास येतो. जिभेवर मोठ्या जखमा होतात आणि त्या गर्द जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या दिसतात. जनावरांना वरण खाता येत नाही आणि पाणी पिता येत नाही. जनावरांना अन्न पाणी मिळणे कठीण होते. जनावर लंगडतात आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण 30% पर्यंत असते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे या रोगाची लस परदेशात म्हणजे दक्षिण आफ्रिका उपलब्ध आहे. गाभण मेंढरामध्ये ही टोचली असता जन्मणाऱ्या करडामध्ये काही प्रमाणात व्यंग आढळून आले आहे. लसीकरण केल्यानंतर 1 वर्षभर प्रतिकारक शक्ती राहते. अंगावरील गोचिड, गोमाशा यांच्यावर उपचार करावा. या रोगावर उपचार नाही तरी सुद्धा ताप इत्यादी रोगासाठी प्रतिजैविक वेसेडिन इंजेक्शन वापरावे. जनावरांना अ जीवनसत्व प्रिपॅलिन फोर्ट इंजेक्शन द्यावे. यामध्ये डेवी हा रोगही दिसून येतो. हा रोग गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कुत्रे घोडे कोंबड्या डुकरे उंट आणि माणसालाही होतो. रोगाच्या प्रत्येक जातीच्या विषयामध्ये फरक आहे, तथापि रोगाची लक्षणे मात्र सर्वांमध्ये सारखीच आहेत. हा स्पर्शजन्य रोग आहे. दुभत्या जनावरांच्या सडावर झालेला रोग धार काढणाऱ्या माणसालाही होतो आणि त्यांच्या मार्फत फैलतो. या आजारात जनावरांना प्रथम ताप येतो, नंतर कासेवर पाठीमागील जांघेत फोड येतात. प्रथम हे फोड लालसर दिसतात आणि नंतर पांढरे दिसतात. त्या फोडामध्ये पांढरा द्रव असतो, ते फोड फुटतात. ज्या ठिकाणी जखम होऊन खपली धरते कासेवर फोड आल्यास दुभती जनावरे दूध कमी देतात. मेंढ्यामध्ये देवीचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो आणि मृत्यूची संख्या अधिक असते. मेंढ्यामध्ये रोगाची सुरुवात 106 ते 108 फॅरनहाइट ताप येऊन होते आणि डोळ्यातून घाण स्त्राव येतो. अंगावर ज्या ठिकाणी लोकर नाही अशा भागात देवीचे फोडे दिसून येतात. मोठ्या प्राण्यामध्ये हा रोग 3 आठवडे असतो तर मेंढ्रामध्ये 4 आठवडे असतो. शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय: कोंबड्यांसाठी देवीची लस मिळते ती टोचून घ्यावी. मेंढ्रासाठी देवीची स्वतंत्र लस मिळते ती टोचून घ्यावी. यामध्ये उपचार: ज्या ठिकाणी पुरळ आलेले असते त्या ठिकाणी उपचार करावे. डेटॉल सेवलांच्या द्रावणाने कोडे धुवून घ्यावी आणि तुरटीचे पाणी करून खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्या पाण्याने फोड जखमा धुवून घ्याव्यात. त्या जखमावर लॅरेक्झिन मलम हिमेक्स मलम और बोरोग्लिसिन लावावे. शेतकरी बंधूंना, आपण परत भेटूया पुढच्या पशुधन कार्यक्रमात.
1: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुखाची सावली या चित्रपटामधलं गीत. दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात.
4: एक होता चिमणा, एक होती चिमणी,

0: भीतही काय मला पंख नाही.
1: मग चिमणा काय म्हणाला?

कसली गं मेकअप?

कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत सप्तपदी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची. आणि या गीताला संगीत दिलं आहे गजानन द्वारकानाथ यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वरदक्षिणा या चित्रपटामधलं गदी माडगुळकर यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आहे मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: आणि आता ऐकूया शाहीर अमर शेख यांचं गीत पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटामधलं.
5: शब्द जाई कन्यात फडफड नाही त्याची तडफड घ्यार ध्यानात येड पोकरा वाणी कर भटकता या रानात

आनंद होता झाला आम्हा राजा जी दोन बोट स्वर्ग राहिला आठ्यहून आलीन गेले थेट रंग महालाला शाली खुशालीत महाराज दंग थारा झाला रंग महालात नवी पया भेटली त्याला लावणीचा पाहून शिणगार रूपती पण्यार झाला बहादर

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. जगदीश खेपुडकर यांचं गीत, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं.

0: एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर नाशिक.
1: आणि आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाटलाचे सून या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

जाल। कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से, ये नए मिजाज का शहर है, जरा फासले से मिला करो। ये नए मिजाज का शहर है ते म्हणता तेव्हा आपल्याला ते पटल्याशिवाय राहत नाही। माणसांची स्वभाव वैशिष्ट्य असतात तशी शहरांची देखील असतात। प्रत्येक जागेच्या भौगोलिकतेनुसार, तिथल्या हवामानानुसार, इतिहासानुसार, वर्तमानानुसार, त्याचप्रमाणे आधुनिकतेच्या पावलांच्या तिथे होणाऱ्या वर्दळीच्या नुसार शहरं घडतात आणि काळानुसार बदलत जातात। माणसं मात्र शहरांमध्ये माणूस की शोधत राहतात। आणि मग या माणूस की विषयी शायर बोलतात तेव्हा शेर असतो, देखे करीब से भी तो अच्छा दिखाई दे, देखे करीब से भी तो अच्छा दिखाई दे, एक आदमी तो शहर में ऐसा दिखाई दे। गम्मत वाटते, केवळ दाखवण्यापुरतं किंवा स्वार्थापुरतं नव्हे तर प्रत्यक्षातही एखादी चांगली व्यक्ती नक्की भेटावी असा या शेरचा सरळ अर्थ घेतला तरी चांगल्या माणसांचा शोध शहरांमध्ये अवघड होत चाललेला आहे ही वास्तविकता नेमकेपणाने सांगणारा जफर गोरखपुरींचा हा शेर। तर एकीकडे चौराहे, बाग, बिल्डिंग सब शहर तो नहीं, चौराहे, बाग, बिल्डिंग सब शहर तो नहीं म्हणणारे निदा फाजली सांगतात की काही उत्तम माणसांशीही आपला परिचय आणि मैत्री असायलाच हवी। आपल्या जगण्यासाठी एक आवश्यकता ती देखील आहे। आणि मग शहरांविषयी निदांचा एक दुसरा शेर आठवतो, तो म्हणतो, उसके दुश्मन है बहुत, उसके दुश्मन है बहुत, आदमी अच्छा होगा, उसके दुश्मन है बहुत, आदमी अच्छा होगा, वो भी मेरी ही तरह शहर में तन्हा होगा। माणसाच्या चांगुलपणाला विरोधही तितकाच आणि त्यामुळे त्याला येणारं एकटेपणही अटळच। प्रत्येकाच्या मनातलं शहर वेगळं असतं, पण प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी मात्र संपूर्ण शहर म्हणजे केवळ एक व्यक्ती असते। आणि हे दाखवून देते ती परवीन शाकिर। ती लिहिते, मैं फूल चुनती रही, मैं फूल चुनती रही और मुझे खबर न हुई, मैं फूल चुनती रही और मुझे खबर न हुई, वो शख्स आके मेरे शहर से चला भी गया। त्या व्यक्तीचं शहरात येणं म्हणजे शहराचं पुन्हा घरामध्ये रूपांतर होणं। तो येऊन निघून गेला आणि मला समजलंच नाही। आणि मग ती व्यक्ती मात्र एक शेर लिहिते, तो असतो, अब तेरे शहर में आऊंगा मुसाफिर की तरह, अब तेरे शहर में आऊंगा मुसाफिर की तरह, साया ए अब्र के मानिंद गुजर जाऊंगा। साया ए अब्र म्हणजे आभाळाते ढग। काही क्षण आभाळात येऊन हवेच्या झुळके सोबत पुढे निघून जाणाऱ्या एखाद्या ढगाप्रमाणे मी तुझ्या शहरात येईन आणि शांतपणे पुढे निघून जाईन। अर्थगर्भ शब्दांची रचना हे शायरीचं वैशिष्ट्य। शहराविषयी अनेक शायरांना लिहावंसं वाटावं इतकं व्यक्तींच्या आयुष्यात शहरांचं महत्वाचं स्थान असतं। काळाच्या ओघात शहर किंवा गाव मागे सुटतं, माणसं जागा बदलून जातात किंवा शहर आपला चेहरा मोहरा बदलतं। आणि नव्या ठिकाणी येणाऱ्या परकेपणाविषयी, पोरकेपणाविषयी एक वेगळाच शेर आठवतो, तो म्हणतो, ये सर्द रात, ये आवारगी, ये नींद का बोझ, ये सर्द रात, ये आवारगी, ये नींद का बोझ, हम अपने शहर में होते तो घर गए होते, हम अपने शहर में होते तो घर गए होते, ती काळोखाची रात्र, डोळ्यांवर येऊ पाहणारी झोप आणि विसाव्यासाठी जाण्याचं ठिकाणच समोर नाही, अशा मोजक्या शब्दांमध्ये शेर एक संपूर्ण वातावरण नजरेसमोर उभा करतो। आणि धकाधकीच्या आयुष्यात विसाव्याचं घर मागे पडण्यावर, शहरीकरणावर

एकाकीपणावर मोठच भाष्य करतो. प्रगतीच्या व्याख्येविषयी आपल्याला पुन्हा विचार करावासा वाटतो. शहरांविषयी इतकं सगळं लिहिलं जाताना मात्र शहरांमध्ये आजही लहान मुलं मोकळेपणाने हसतात, पावसात भिजतात, कागदाची होडी करून सोडतात, कोणीतरी कोणासाठी घरी परतताना फुलांचा गजरा घेऊन जातं. शहर तोपर्यंत नक्की हसणार आहेत असा विश्वास दाटून येतो. शहरांवरती आजचा हा सुखांचा भाग पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित, नाशिकहून.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दिलवाले या चित्रपटामधलं हिंदीवर यांचं गीत किशोर कुमार यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे पप्पी लहरी यांनी.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात दुनिया का मेला या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं।

0: गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत इंदिवर यांचं दोस्त या चित्रपटामधलं. संगीत आहे राहुल देव वर्मन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM वर. मागील भागांमध्ये आपण ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सरांसोबत मालमत्ता खरेदी, टायटल व्हेरिफिकेशन, बँक कर्ज तसेच व्यवहार करताना घ्यायची काळजी याविषयी सविस्तर चर्चा केली. त्या भागांना श्रोत्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी सरफेसी कायद्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणूनच आज त्या चर्चेचा पुढचा भाग आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आपण जाणून घेणार आहोत. कर्जाची परतफेड अडचणीत आली, बँकेकडून सरफेसी अंतर्गत नोटीस आली, तर पुढे नेमकं काय होतं, कर्जदाराचे हक्क कोणते, बँकेचे अधिकार किती आणि अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य कायदेशीर पावलं कोणती उचलावीत, या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं आज आपण ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, वेलकम टू द स्टुडिओ.
1: येस, धन्यवाद. मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली आणि एका नवीन विषयावर माझं जे काय कायद्याचं ज्ञान आहे ते सामान्यांपर्यंत पोहोचण्याची तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
0: सर, तर मग चालू करूया. सरफेसी कायदा नेमका का आणला गेला, सामान्य नागरिकांनी तो कसा समजून घ्यायचा?
1: सरफेसी कायदा हा मुख्यत्वे करून बँकांचे जे लोन असतात तर ते लोन रिकव्हरीसाठी हा कायदा मुख्यत्वे करून आणला गेला. या कायद्याला 2002 पासून सुरुवात झाली. त्याच्या आधी ज्या बँकांना जे त्यांचे कर्ज वसुली करायच्या ज्या पद्धती होत्या त्या मुख्यत्वे करून सिव्हिल कोर्ट हाच एक पर्याय होता. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलं आणि ते फेडलं नाही, मग त्याच्या वसुलीसाठी सिव्हिल कोर्टामध्ये वसुलीचा दावा करावा लागायचा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादी केस सिव्हिल कोर्टात गेली तर तिथे ऑलरेडी एवढ्या पेंडिंग केसेस असतात आणि त्याच्यामध्ये बँकांच्या वसुलीच्या जर केसेस गेल्या तर अजून खूप जास्त पेंडन्सी वाढते आणि ती जी रिकव्हरी आहे ती खूप स्लो होते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बँकांचा पैसा हा पब्लिक मनी आहे आणि त्याची जर वसुली झाली नाही तर नवीन कर्ज कसे देणार, बँकांना नफा कसा मिळणार किंवा या ही सगळी आपली इकॉनॉमी कशी चालणार, ह्याच्याकरता भारत सरकारने ह्याच्यावर एक सोल्युशन काढलं की असा एक कायदा नवीन आणला की ज्याच्यामध्ये रिकव्हरी ही स्पीडी होईल आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी कोर्टाचा म्हणजे सिव्हिल कोर्टाचा ह्याच्यामध्ये इंटरफेरन्स राहील आणि बँकांना फास्ट वसुली करता यावी याकरता 2002 साली हा कायदा आणण्यात आला.
0: अच्छा सर, बँक सरफेसीची प्रक्रिया नेमकी कधी सुरू करू शकते आणि प्रत्येक डिफॉल्टवर हा कायदा लागू होतो का?
1: हो, आता याच्यामध्ये जर सरफेसी कायदा हा प्रत्येक बँकेला त्यांचा अधिकार आहे आणि सरफेसी कायदा जेव्हा एखादं लोन हे NPA होतं म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, युजली 90 दिवसापर्यंत त्या कर्ज खात्यामध्ये कोणतेच थकीत रक्कम जमा झाली नाही तर अशा ही कर्ज खातं हे NPA होतं. आणि ज्या वेळेस एखादं कर्ज खातं NPA म्हणून क्लासिफाईड झालं की त्याच्यानंतर बँकेला सरफेसी कायद्याअंतर्गत त्याची कर्ज वसुली करायची मुभा किंवा बँक त्याच्यानंतर कर्ज वसुली सुरू करू शकते या कायद्याच्या अंतर्गत.
0: अच्छा.
1: आणि असं नाहीये की तुमचा एक हफ्ता थकला की लगेच बँक सरफेसीची ऍक्शन घेईल, तसं नाहीये. त्याच्याकरता जे लोन अकाउंट आहे हे NPA म्हणजे हे डिक्लेअर व्हावं लागतं, त्याच्यानंतरच सरफेसी ऍक्शन घेता येते.
0: राईट. सर, सरफेसीची पहिली नोटीस आली तर कर्जदाराने पहिल्या 48 तासात नेमकं काय करावं?
1: आता सरफेसी जो कायदा आहे जसं

0: मगाशी सांगितलं की ह्याच्यामध्ये स्पीडी रिकव्हरी अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या कर्जदाराला जर नोटीस गेली तर त्याला ती जी कर्ज वसुलीची जी प्रक्रिया आहे ही जास्त लांबवता येणार नाही अशा पद्धतीने हा कायदा हा सगळा डिझाईन केला गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्या कायद्यामध्ये टाईमलाईन खूप महत्वाचे आहेत की प्रत्येक स्टेजवर एक टाईमलाईन दिलेली आहे, तर त्या टाईमलाईनच्या आत बँकेने सुद्धा ऍक्शन घ्यायची आहे आणि कर्जदाराला सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना जर काही कायदेशीर मदत पाहिजे असेल तर ती घ्यायला लागणार आहे. तर आता एक म्हणजे जास्त मी कायद्याच्या भाषेत सांगत नाही पण कायद्याच्या अंतर्गत सेक्शन 13(2) ची नोटीस असते, 13(2) ची नोटीस. ही जेव्हा अकाउंट एनपीए म्हणून क्लासिफाईड होतं त्याच्यानंतर बँक 13(2) ची नोटीस पाठवते. आता 13(2) ची नोटीस पाठवल्यानंतर बँकेला 60 दिवसाची मुदत दिलेली असते कर्जदाराला. या 60 दिवसाच्या आत कर्जदाराने ती थकीत रक्कम भरायची असते, मग त्याच्यामुळे बँक पुढची वसुली करत नाही. आणि ही 60 दिवसाची मुदत दिल्याचं एक अजून एक कारण आहे की जर एखाद्या बँकेने कर्जदाराला वसुलीची एक रक्कम दिली तर त्या 60 दिवसामध्ये त्या कर्जदाराला त्याच्या अधिकार असतात की हे थकीत रक्कम ही कशी आली, त्याला किती व्याजदर लावला, किती दंड लावले, किंवा ते अकाउंट स्टेटमेंट काय आहे तर ते जस्टिफायबल आहे का, किंवा त्याला जे सँक्शन दिलं होतं त्या सँक्शन प्रमाणे टर्म्स कंडिशन आहेत का, हे सगळं तपासून आणि जर त्याच्या संदर्भात जर त्याच्या काही शंका असतील किंवा त्याच्या काही हरकती असतील तर तो या 60 दिवसामध्ये बँकेत देऊ शकतो आणि बँकेकडून याचं स्पष्टीकरण घेऊ शकतो की मला हे मान्य नाहीये, मला हे व्याज कसं लावलंय, किंवा माझं सँक्शन लेटरमध्ये मला अमुक व्याज होतं पण इकडे तर असं आहे, मग त्याच्यावर बँकेचं काय जस्टिफिकेशन आहे. आणि हे सगळं जेव्हा त्याचं समाधान होईल आणि मग त्याच्यानंतर 60 दिवसाची त्याच्याकरता ही मुदत दिली आहे. या 60 दिवसात तरी सुद्धा म्हणजे त्याचं संख्येचं समाधान झाल्यानंतर सुद्धा कर्जदाराने त्याची थकीत रक्कम भरली नाही, मग त्याच्यानंतर 13(4) पुढची नोटीस पाठवली जाते.
1: अच्छा,
0: असं एक एक प्रक्रिया आहे. तर हे सुरुवातीचे 60 दिवस फार महत्वाचे आहेत.
1: अच्छा,
0: आणि ह्याच्यात अजून सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की या 60 दिवसामध्ये जर त्याने त्याचं कर्ज खातं एनपीए मधनं बाहेर आणलं तर बँकेला ती प्रोसिजर थांबवावी लागते.
1: अच्छा,
0: म्हणजे जर त्याचं 1-2-4 हप्ते थकीत असतील आणि जर त्याने भरून टाकले आणि त्याच्या अकाउंटचं स्टेटस जर एनपीएच्या बाहेर आलं तर बँकेला ही प्रोसिजर ताबडतोब थांबवावी लागते.
1: अच्छा, पण मग ती जी अमाऊंट आहे ती सपोज एनपीए ची जी काय अमाऊंट आहे त्याच्यापैकी तरी पार्ट अमाऊंट भरली, म्हणजे 3 हप्ते आपण असं पकडूया की एनपीए, तर त्याने 1 किंवा 2 हप्ता भरला तरी ती प्रोसेस थांबते.
0: जर त्याचा अकाउंट एनपीए म्हणून नसेल तर ती प्रोसिजर लगेच थांबावी लागते.
1: ओके,
0: जर ते म्हणजे अकाउंट मध्ये स्टेटस असतं ते आरबीआयचे काही गाईडलाईन्स पण आहेत की असं नाही की थकीत रक्कम नाही भरली तरच एनपीए होतं. एनपीए व्हायच्या अनेक कारण असतात. एक साधं उदाहरण देतो की तुम्ही समजा बिझनेस लोन घेतलं, कॅश क्रेडिट घेतलं, त्याच्यामुळे तुम्हाला दरवर्षी स्टॉक स्टेटमेंट द्यावं लागतं. जर ते तुम्ही स्टेटमेंट नाही दिले आणि तसं जर बँकेच्या रेकॉर्डला आलं तरी सुद्धा अकाउंट एनपीए दिसतं.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे ही फार टेक्निकल टर्म आहे पण थोडक्यात त्याचं जेव्हा अकाउंट तिथे त्याचं स्टेटस आहे हे एनपीए जर असेल तर हा सिक्युरिटायझेशन जो कायदा आहे हा बँकेला वापरता येतो.
1: अच्छा सर, धावणं सांगता एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता का की जिथे वेळेत योग्य पाऊल उचललं त्यामुळे परिस्थिती सुधारली?
0: हो, असे अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. एक आता मागच्याच महिन्यात माझ्याकडे एक वयस्कर इसम आले होते आणि त्यांना सिक्युरिटायझेशनची 13(2) नोटीस आली आणि त्यांनी जेव्हा बँकेचं स्टेटमेंट पाहिलं तर त्यावेळेस बँकेच्या चुकीमुळे ते अकाउंट एनपीए झालं होतं.
1: अच्छा,
0: ऍक्च्युली ते एनपीए व्हायचं काही कारण नव्हतं पण नोटीस आली आणि ते ताबडतोब आले आणि मग मी सगळं त्यांचं स्टडी करून आणि मग बँकेला आम्ही तसं लिहिलं की हे असं असं आपल्याकडून चूक झालेली आहे, ते हे कॅल्क्युलेशन मध्ये चूक आहे. बऱ्याच वेळेस असं पण होतं की एखादा कर्जाचा जो व्याजदर आहे तर तो कमी जास्त होतो किंवा त्याचा जो हप्ता आहे तर समजा तुम्हाला 15,000 रुपये हप्ता आहे आणि जर तो हप्ता काही व्याजदर वाढल्यामुळे हा 18,000 झाला पण तुम्हाला ते कळलंच नाही आणि तुम्ही दर महिन्याला 15,000 भरत गेले, मग तरी सुद्धा ती अमाऊंट थोडीशी मिसमॅच होऊन एका स्टेजला अकाउंट एनपीए होऊन जातं सिस्टम प्रमाणे. पण मग बँकेला जर ही चूक लक्षात आणून दिली की आम्ही तर ठरलेला हप्ता भरतोय पण जे काही व्याजदर चेंज झाला, माझं टेन्युअर वाढलं, माझा हप्ता बदल झाला

0: हे मला कळवण्यातच आलेलं नाही. जर मला कळवलं असतं तर मी तेवढा हप्ता भरला असता. मग तसं जे काय आहे कन्फ्युजन तर ते आपण जर बँकेच्या जर वेळेत लक्षात आणून दिलं तर निश्चितच आपण ती थकीत रक्कम भरून किंवा जी ओव्हरड्यू अमाऊंट आहे ती भरून ते अकाउंट आपलं रेग्युलरला आणू शकतो. त्याच्यामुळे जर एखादी सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत जर एखादी नोटीस आली तर घाबरून न जाता व्यवस्थित त्या नोटीसचा अभ्यास करा. बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्याचं स्टेटमेंट बघा. त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे का हे सगळं बघा. आणि त्याच्यातनं जर काही बँकेशी बोलून काही मुदत मागून समजा काही होत असेल तर निश्चित किंवा थोडीफार रक्कम भरून तुमचा विलिंगनेस दाखवला की येस आम्ही भरायला तयार आहे पण काही अडचण आहे आम्हाला. आणि जर बँकेने जर ती मान्य केली तर बँक ही ॲक्शन थांबवू शकते आणि पुढे जे आपलं जे होणारं नुकसान आहे ते आपण वाचवू शकतो.
1: सर आता याचाच दुसरा भाग बघूया की नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास पुढे कोणते टप्पे येतात.
0: हो आता मी मगाईच तुम्हाला सांगितलं की सरफेसी जो कायदा आहे तर ह्याच्यामध्ये टाईमलाईन आहे आणि त्या टाईमलाईन ही बँकेवर सुद्धा बंधनकारक आहे. म्हणजे त्या टाईमलाईनच्या आत बँक काही कारवाई करू शकत नाही किंवा जर ती टाईमलाईन पास झाली तरी बँकेला वसुलीसाठी अडचणी येतात. त्याच्यामुळे जर 13-2 ची नोटीस आली तुम्हाला 60 दिवसाची मुदत आहे. 60 दिवसात तुम्हाला जर कर्ज खातं एनपीए मधनं बाहेर काढता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण 60 दिवसानंतर तरी तुमची थकीत रक्कम आली नाही तर 13-4 ची नोटीस असते. 13-4 ची नोटीस ही सिम्बॉलिक पोझिशनची असते. म्हणजे बँक ही तुमच्या त्या जी मालमत्ता तारण आहे त्या तारण मालमत्तेवर जाऊन सिम्बॉलिक पोझिशन घेतात. तिथे बँकेचा नोटीस चिटकवतात की आता ही बँकेच्या कस्टडीमध्ये आम्ही सिम्बॉलिक पोझिशन घेतलं आहे. आणि मग ते सिम्बॉलिक पोझिशन झालं की मग ऍक्च्युअल पोझिशन फिजिकल पोझिशनसाठी डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कोर्टामध्ये जाऊन त्यांना 13-4 ची खाली ऍक्च्युअल पोझिशनची ऑर्डर घ्यावी लागते. आणि हे जे सगळे टप्पे आहेत ह्या टप्प्यांमध्ये जर आपण वेळीच इंटरव्हीन केलं नाही तर ही ऍक्शन तशीच पुढे सुरू राहते. आणि एकदा पोझिशनची ऑर्डर मिळाली बँकेला तर बँक हे फोर्सफुल पोझिशन घेऊ शकतं. वेळ पडल्यास बळाचा वापर करू शकतं. त्या पोझिशनच्या वेळेस मग तिथे पोलीस संरक्षण पण घेऊ शकतात. काही महसूलचे अधिकारी पण असतात बँकेचे अधिकारी असतात. आणि जेव्हा बँकेकडे जर ही अशा पद्धतीची व्हॅलिड जर ऑर्डर असेल तर त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेस आपल्या मुळकतेचा ताबा हा ही बँक फोर्सफुली सुद्धा घेऊ शकते. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा त्या त्या स्टेजवर जेव्हा आपल्याला नोटीस येते आहे तर ती अत्यंत सिरियसली घेऊन आमच्याकडे बरेच लोक येतात की हे सगळं निघून गेलेलं असतं आणि तिकडनं पोझिशनची ऑर्डर झालेली असते. बँक फोर्सफुल पोझिशन पण घेऊन टाकतं आणि मग तोपर्यंत सिरियसनेस येत नाही. पण नंतर मग लक्षात येतं आणि मग आमच्याकडे येतात की सर आता काय करू.
1: मी आता पुढचा प्रश्न माझा तोच होता की एखादं उदाहरण असं आहे की नोटीसकडे दुर्लक्ष केलं.
0: हो हे
1: काय घडलं.
0: अनेक उदाहरणं असतात. म्हणजे जेव्हा बँक आपल्याला वसुलीसाठी फोन करतं तेव्हा आपण त्यांना उडवडीची उत्तर देतो किंवा आपण त्यांना कारण सांगतो. आता कसं आहे की आपलं जरी कारण जेन्युइन असेल काही ठिकाणी कर्त्या पुरुषाचा मृत्यू होतो काही ठिकाणी बिझनेसमध्ये लॉस होतो काही अनेक कारणं असतात की जेणेकरून आपण ती कर्ज रक्कम भरू शकत नाही. मग अशा वेळेस जे वारसदार असतात किंवा जो कर्जदार असतो तो बँकेत जाऊन नुसताच रिक्वेस्ट करतो की माझ्या घरात अशी अडचण आहे तर मला तुम्ही सवलत द्या मला तुम्ही वेळ द्या. पण शेवटी असं आहे की बँकसुद्धा त्यांना पण त्यांचं वसुली करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ते एका मर्यादेनंतर तुम्हाला वेळ नाही देऊ शकत. कारण बँक चालवायची असेल आणि पब्लिक मनी जर रिकव्हर करायचं असेल तर बँकेला त्यांची ऍक्शन करावीच लागते.
1: बरोबर.
0: मग अशा वेळेस जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि बँकेची इच्छा नसताना सुद्धा किंवा बँकेचं लक्षात येतं की हा कर्ज नाही भरत आहे पण ह्याचं काहीतरी जेन्युइन रिझन आहे पण तरी सुद्धा बँक त्याच्यात काही करू शकत नाही आणि बँकेला ते फिजिकल पोझिशन घ्यावंच लागतं. त्याच्यामुळे सरफेसीची नोटीस ही अजिबात इग्नोर केली नाही पाहिजे आणि त्याच्यावर जे काही तुम्हाला रिकोर्सेस आहेत सरफेसी कायद्यामध्येच सेक्शन 17 खाली जेव्हा एखादी 13-4 ची नोटीस तुम्हाला येते सिम्बॉलिक पोझिशन होतं तेव्हापासून ते ऍक्च्युअल पोझिशन पर्यंत जर तुम्हाला या प्रोसेसवर चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही DRT कोर्टात अपील करू शकतात.
1: अच्छा.
0: आणि DRT कोर्टामध्ये अपील करून तिथे छोटीशी केस चालते. तुमचं म्हणणं तुम्ही कोर्टापुढे मांडू शकता. कारण हे सरफेसी कायदा हा प्रोसिजरल आहे.
1: राईट.
0: याच्यामध्ये कुठल्याही कोर्टाचं इंटरव्हेन्शन नाही. हे बँक त्यांच्या पॉवर खाली हे सगळं करू शकतं, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे दाद नाही मागू शकत.
1: बरोबर.
0: पण ह्याच्याकरता डीआरटी कोर्ट आहे, डेट रिकव्हरी ट्रिब्युनल, हे डीआरटी कोर्ट आहे. तर ही जी सिक्युरिटायझेशनची प्रोसेस आहे, हिला जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही डीआरटी मध्ये जाऊन चॅलेंज करू शकता आणि डीआरटी मध्ये स्टे ऑर्डर सुद्धा घेऊ शकतात या प्रोसिजरला, आणि तुमचं म्हणणं मांडून तिथे पण केस चालेल आणि जर डीआरटी कोर्टासमोर जे काही पुरावे येतील त्याप्रमाणे निर्णय
1: होईल. सर, बँकेला कोणते अधिकार आहेत आणि कर्जदाराला कोणते कायदेशीर हक्क आहेत सर्फेसीमध्ये?
0: सर्फेसी कायद्यामध्ये फॉर्च्युनेटली बँकेला खूप अधिकार आहे, कारण सर्फेसी कायदा जेव्हा एखादं अकाउंट एनपीए होतं आणि तेव्हापासून बँक जी प्रोसिजर स्टार्ट करते तेव्हा बँकेला कोणाच्याही मध्यस्थीशिवाय केवळ ही सगळी प्रोसेस फॉलो करून आणि मग सगळ्यात शेवटी फिजिकल पजेशनची ऑर्डर घेऊन ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर त्याच्यामध्ये कोणी अडथळा निर्माण केला तर बँक पोलिसांची सुद्धा मदत घेऊन बळाचा वापर करून सुद्धा त्या कुठल्याही मिळकतीची ताबा घेऊ शकते. त्याच्यानंतर ताबा घेतलेली जी मिळकत आहे त्याचं लिलाव करून ती मिळकत विकू शकते आणि त्यांचे पैसे रिकवर करू शकते. आता ह्याच्यामध्ये सर्फेसीमध्ये असं पण आहे की नुसती तारण मालमत्ताच नाही, जर एखाद्या बिझनेसचा जर तुम्ही स्टॉक किंवा त्यांचा जो माल आहे जर तो सुद्धा तारण असेल तर बँक तो स्टॉक सुद्धा ताब्यात घेऊ शकते. त्याच्यामुळे सर्फेसी कायद्यामध्ये खूप जास्त अधिकार बँकेला आहेत आणि प्रत्येक प्रयत्न बँक करेल की जेणेकरून त्यांचं थकीत रक्कम वसूल होऊ शकते. आणि याच्यामध्ये जो कर्जदार आहे, बॉरोवर आहे, त्याला सुद्धा अधिकार आहेत की जसं मी सांगितलं 13-2 नोटीस झाली की 60 दिवसाच्या मुदतीमध्ये त्या सगळ्या ज्या ऍक्शनमध्ये त्याला जे काही ऑब्जेक्शन आहेत, जे काही स्टेटमेंटमध्ये किंवा जे काही व्याज लावलेलं आहे त्या हिशोबामध्ये जे काही त्याचं मिसमॅच दिसतंय तर त्याची तक्रार बँकेला तो करू शकतो. आणि माझ्याकडे एक म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक केस होती की ज्याच्यामध्ये कर्जदाराने जेव्हा 13-2 नोटीस आली तेव्हा अनेक गोष्टींवर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं.
1: अच्छा.
0: की मला हे चार्जेस नाही लावायला पाहिजे होते, माझा हा रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही मला न सांगता बदलला, किंवा माझ्या सँक्शन लेटरमध्ये हे सगळं नव्हतं. पण बँकेने ती गोष्ट सिरियसली घेतली नाही.
1: अच्छा.
0: आणि त्याच्या जे शंका आहेत त्यांना उत्तर दिले नाही आणि त्यांची ऍक्शन पुढे चालू ठेवली. मग 13-4 नोटीस झाली, मग फिजिकल पजेशन झालं आणि मग तो डीआरटी मध्ये गेला.
1: अच्छा.
0: आणि डीआरटी कोर्टासमोर जेव्हा ह्या गोष्टी आल्या की त्यांनी वेळेच बँकेला ह्या सगळ्या गोष्टींचं ऑब्जेक्शन घेतलं होतं पण बँकेने त्याचा काही कॉग्निझन्स घेतला नाही, तर त्यावेळेस डीआरटीने बँकेची ऍक्शन ही बेकायदेशीर ठरवली.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं त्याचे सगळे ऑब्जेक्शन आहेत हे सगळे क्लिअर करून परत ऍक्शन घ्यायला बँकेला आदेश दिले. त्याच्यामुळे कर्जदाराचे पण अधिकार आहेत पण त्याच्याकरता त्या अधिकारासाठी त्यांनी जागरूक राहायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि वेळेत कायदेशीर सल्ला घेऊन आणि या कायद्याच्या अंतर्गत जे काही प्रोव्हिजन आहेत तर त्याच्या अंडर त्यांनी जाऊन तशी दाद मागितली पाहिजे.
1: सर, बँकेशी सेटलमेंट, रिस्ट्रक्चरिंग किंवा रिपेमेंट बाबत कोणत्या टप्प्यावर संवाद साधावा?
0: हा खूप म्हणजे चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी 50 लाख रुपये लोन घेतलं, वर्ष 2 वर्ष भरलं, त्याच्यानंतर त्याचं व्याज वगैरे सगळं पकडून आज समजा 80 लाख रुपये झालेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी भरत नाहीये, मी बँकेची सेटलमेंट करेल आणि ते 30 लाखात लोन सेटल करून टाकेल. तर हा अत्यंत चुकीचा समज आहे. बँक ही सेटलमेंट जेव्हा करते तेव्हा त्याला अनेक पॅरामीटर्स असतात, रिझर्व्ह बँकेचे गाईडलाईन्स आहेत, बँकेच्या स्वतःच्या काही गाईडलाईन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा असा आहे की तुमची जेवढी थकीत रक्कम आहे आणि बँकेकडे जर तारण तुमची मालमत्ता किंवा जे काही स्टॉक किंवा जे काही रिसिव्हेबल्स जे काही मॉर्गेज असतील जर त्याची किंमत ही त्या थकीत रकमेपेक्षा जास्त असेल तर बँक सेटलमेंट करत नाही.
1: अच्छा.
0: म्हणजे समजा तुमची 1 कोटीची प्रॉपर्टी मॉर्गेज आहे आणि जर बँकेकडून बँकेला तुमच्याकडून 60 लाख रुपये घेणं आहे तर बँक तुमचं 30 लाखात सेटलमेंट करणार नाही, कारण बँकेला माहिती आहे की आमच्याकडे 1 कोटीची प्रॉपर्टी आहे, ती हे सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत जर आम्ही ती वसूल केली तर आमचं पूर्ण लोन हे रिकव्हर होऊ शकतं. त्याच्यामुळे अशा केसमध्ये बँक सेटलमेंट करत नाही. तर हा फार मोठा गैरसमज आहे. पण निश्चित रिझर्व्ह बँकेच्या काही गाईडलाईन्स आहेत की समजा एसएमई लोन्स असतील की जे लघु उद्योग वगैरे असतात, जर काही कारणाने त्यांना लॉस झाला, ते तोट्यात गेले, काही त्यांचं ते बिझनेस चालला नाही, तर अशा केसमध्ये तो उद्योग पुन्हा उभा राहावा ह्याच्याकरता मदत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकेला सांगितलंय.
1: अच्छा.
0: अशा केसमध्ये जर त्या कर्जदाराने ऍप्लिकेशन दिलं आणि त्याच्यामध्ये समजा त्यांनी सांगितलं, त्याची जर सगळे कारण बँकेला खरे वाटले आणि वस्तुस्थिती तशी असेल, तर बँक त्याचं लोन रिस्ट्रक्चर करू शकतं.
1: अच्छा.
0: म्हणजे जे एनपीए झालेलं आहे ते एनपीए मधनं काढून त्याला जसं नव्याने लोन दिलं, जे काही त्याचं थकीत रक्कम आहे त्याच्यावरती अजून लोन दिलं, त्याला जर त्या बिझनेस मधनं रिवाईव्ह करायचं असेल तर समजा 50 लाख रुपये थकीत रक्कम आहे तर अजून 50 लाख रुपये दिले आणि त्याला तो बिझनेस परत उभा करण्याची संधी दिली, तर अशा पद्धतीचं रिस्ट्रक्चरिंग बँक करू शकतं. पण ह्याच्याकरता कर्जदाराने सुद्धा बँकेला विश्वासात घेतलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ती परिस्थिती तशी खरी असली पाहिजे असं एक आहे. आणि जर एमएसएमई उद्योग असेल आणि खरोखर तोट्यात असेल तर बँकेच्या पॉवर खाली सुद्धा बँक त्याच्यामध्ये सेटलमेंट करून त्याला त्याच्यातनं बाहेर काढायचं निश्चितच मदत करू शकते.
1: अच्छा. सर, अशी परिस्थितीच निर्माण होऊ नये यासाठी कर्ज घेताना आणि ईएमआय भरताना प्रत्येक कर्जदाराने कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
0: आता हे बघा, आपल्याला जेव्हा पैशाची आवश्यकता भासते तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले बँक हाच ऑप्शन आपल्या समोर येतो. म्हणजे आपल्या अडीअडचणीच्या काळात किंवा आपल्या गरजेच्या काळात बँकेने आपल्याला मदत केली असते पैशाची. त्याच्यामुळे कर्जदाराची सगळ्यात पहिली रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की आपण जो बँकेला कबूल केलेला व्याजदर आहे किंवा आपण जो कबूल केलेला हप्ता आहे तो वेळेत भरणे. कारण अल्टिमेटली बँक जे पैसे देतं तुम्हाला हा पब्लिकचा पैसा आहे, हा आपला पैसा आहे. हा बँक स्वतःचा पैसा नसतो. कारण आपण जेव्हा बँकेमध्ये पैसे जमा करतो, फिक्स डिपॉझिट ठेवतो किंवा इतर गुंतवणूक करतो, त्या गुंतवणुकीतूनच बँक कर्जदारांना कर्ज देत असते. म्हणजे लोकांचाच पैसा हा लोकांनाच हा वापरायला दिलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला जो बँक पैसा देते हा लोकांचा पैसा आहे आणि लोकांचा पैसा परत करणे हे आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे जर आपला जो ठराविक हप्ता आहे किंवा व्याजदर आहे तर तो आपण हा व्यवस्थित भरला तर अशी परिस्थितीच उद्भवू नये आणि बँकेचं आणि आपलं याबद्दल कुठलंही असं फ्रिक्शन होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. याच बाबतीत मी थोडंसं अजून थोडंसं इलॅबोरेट करेल की जेव्हा आपण कर्ज घेतो त्यावेळेस जो कर्ज मंजुरी पत्र आहे म्हणजे सँक्शन लेटर आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे एक माझा पक्षकार आला होता. त्यांनी बँकेकडून 3 कोटी रुपये लोन घेतलं होतं.
1: अच्छा.
0: त्याच्या व्यवसायासाठी ते कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचा टेन्युअर होता 7 वर्ष. पण काही कारणाने त्याच्याकडे पैसे आले आणि त्याला असं वाटलं की हे कर्ज आपण भरून टाकू. तो 2-3 वर्षातच ते कर्ज भरायची तयारी दाखवली. तर बँकेच्या सँक्शन लेटरमध्ये एक क्लॉज होता की जर त्याने प्रीपेमेंट केलं म्हणजे 7 वर्षाच्या आधी जर त्याने ते कर्ज भरलं तर त्याला 4% हे फोरक्लोजर चार्जेस होते.
1: अच्छा.
0: म्हणजे जर त्याने जे काही कर्ज घेतलं होतं त्याच्या 4% त्याला फोरक्लोजर चार्जेस भरायचे आणि मग ते कर्ज बंद होणार आहे. मग त्याला तर हे ऐकून धक्का बसला की आता मी 3 कोटीचं कर्ज घेतलं, हे 4 × 3 = 12, एवढे 12 लाख रुपये मी कुठून भरणार? तर मग आणि मी का भरायचे, मी तर माझं लोन भरतोय. मग अशा वेळेस त्याच्या सँक्शन लेटरमध्ये ते लिहिलेलं होतं पण ते त्याने थोडं निष्काळजीपणामुळे किंवा त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही आणि मग त्याला ते भरायशिवाय पर्याय निवडला. मग अशा वेळेस पण थोडस हे होतं की आपण ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत या आपण बँकेशी ठरवून घेतल्या पाहिजे आणि ज्या टर्म्स ठरल्या आहेत त्याच आपल्या सँक्शन लेटरमध्ये किंवा आपण जे काही डॉक्युमेंट साईन करतोय त्याच्यामध्ये आहेत का नाही याची काळजी घेतली पाहिजे.
1: सर, आज आपण सर्फेसी कायद्याचा उद्देश, नोटीस आल्यानंतरची पहिली पावलं, कर्जदारांचे हक्क आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं महत्व अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोत्यांनो, या विषयासंदर्भात आपले काही प्रश्न, शंका किंवा सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा. आपण आम्हाला व्हॉट्सअप करू शकता 8386165012 8380165012. आपल्या प्रश्नांपैकी निवडक प्रश्नांचा समावेश पुढील भागांमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी विवेकराज ठाकूर आपला निरोप घेतो. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत पोझेशन ऑक्शन डीआरटी आणि कर्जदाराकडे उपलब्ध असलेले पुढील कायदेशीर पर्याय. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. धन्यवाद.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं आन बान या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
3: ऊपर देखो या नीचे, आगे देखो या पीछे, या

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
9: जोरदार धमाका.
8: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
9: मजुरी विना अट फक्त 10%.
8: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
9: विना अट 100% सूट.
8: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
9: शुद्ध चांदीची नाणी
8: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
9: आजच भेट द्या
8: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार श्रोते हो, मी सुषमा दाते आपल्या जीवनरंग कार्यक्रमासाठी 40 गावचे जगदीश रघुनाथ लोधे शिक्षक म्हणून ज्यांनी नोकरीला सुरुवात केली पण कृषी उत्पन्न बाजार समिती याची सचिव पाहिजे म्हणून त्यांनी जाहिरात पाहिली आणि त्यांनी त्या परीक्षाही दिल्या आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे झालेल्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. 40 गाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती 40 गाव येथे सचिव म्हणून कामात ते रुजूही झाले. शेतीमालाची विपणन प्रक्रिया याबाबत आपण प्रत्यक्ष आपल्याला माहिती मिळेल म्हणून माझ्या या मुलाखतीचं प्रयोजन. नमस्कार लोधे सर, मला तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया, शाळा कॉलेजपासून करूया, त्याविषयी थोडं सांगा.
1: मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. वडील शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत, त्यामुळे बालपण एक पिंपळवण निकुम तालुका 40 गाव खेडेगावातच गेलेलं आहे. प्राथमिक शिक्षण पिंपळवण निकुम, तसेच माध्यमिक शिक्षण अंधारी तालुका 40 गाव खेडेगावात झालं. त्यानंतर पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण 40 गाव येथे घेतलेले असून बीएड मी शिक्षणशास्त्र महाविद्यालय धुळे येथून केलेलं आहे.
0: म्हणजे तुम्ही शिक्षक व्हायचं ठरवलं होतं आधी?
1: शिक्षक हा माझा एक आवडता पेशा होता, ते माझं स्वप्नही होत. लहानपणापासून ठरवलेलं होतं की होणार तर फक्त शिक्षकच. त्यामागे कारणही तसंच आहे, कारण शिक्षक हा 10 पिढ्या घडवू शकतो असं माझं ठाम मत होत. त्या दृष्टीनेच मी खरं तर शिक्षण घेत होतो.
0: या नोकरी काय आला?
1: मी MA बीएड झाल्यानंतर आत्ममालिक संस्थान कोकमटान येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. परंतु वर्तमानपत्रात एक उच्च शिक्षित आणि शेतीविषयक अनुभवी व्यक्ती सचिव म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत हवा आहे अशी जाहिरात बघितली आणि कुठेतरी मनात आलं जरी आपण शिक्षक असलो तरी आपला देश हा शेतीप्रधान देश असल्यामुळे बहुसंख्य प्रमाणात अधिकाधिक लोकसंख्या ही शेतकरी आहे आणि वडीलही शेतकरी असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या हातूनच कष्ट समोर आले आणि आपण शेतकऱ्यांसाठी कुठेतरी चांगल्या गोष्टी या माध्यमातून करू शकतो म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत झालेली परीक्षा उत्तीर्ण होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती 40 गाव या संस्थेत सचिवपदावर रुजू झालो.
0: अरे वा, तशा तुम्ही बऱ्याच परीक्षा दिल्या आहेत ना? तुम्ही बऱ्याच परीक्षा दिल्या आहेत. कोणकोणत्या परीक्षा दिल्या आहेत? बीएड एमए केलंय,
1: एमए मराठी, एमए अर्थशास्त्र, बीएड पण झालेलं आहे. त्याच्यानंतर MCJ मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता ही परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे. त्यानंतर सहकारातली GD/A ही परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे आणि छोटे मोठे कोर्सेस बरेच केलेले आहेत.
0: वा, खूपच छान. म्हणजे ऐकणाऱ्याला खरंच प्रेरणा मिळेल की शिकत राहिलं पाहिजे.
1: अजूनही शिक्षण चालू आहे.
0: मग या कार्य या म्हणजे या फील्ड मध्ये तुम्ही आलात, 40 गाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सचिव म्हणून रुजू झालात. कधी रुजू झालात? साधारण किती वर्ष झाली?
1: 5 जानेवारी 2016 मध्ये रुजू झालो. तेव्हा बाजार समितीची गुराढोल 132 कोटींवर होती. ती आज रोजी मी या वर्षी चालू 25 या वर्षात ती 366 कोटींपर्यंत पोहोचवलेली आहे. 1 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट ठेवून 87 लाख रुपये रोख शिल्लक ठेवून बाजार समिती शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
0: अरे वा, हे तुम्हाला सुचलं का सपोर्ट करावं? कारण शेतकऱ्यांबद्दल लोक खूप बोलत असतात पण ह्याचं व्यवस्थापन करावं पैशाचं आणि ते सांभाळावेत, हे कसं सुचलं?
1: विशेष बाब म्हणजे अशी, आमची बाजार समिती सरकारी पण नाही आणि निम सरकारी पण नाही. बाजार समिती एक सहकारी संस्था आहे. शासनाचं आम्हाला 1 रुपयाचं सुद्धा अनुदान नसतं. शेतकऱ्यांचा शेतीमाल जो बाजार समितीमध्ये विक्रीस येतो त्यावरील 1% नफा असून तोच बाजार समिती विकास कामांसाठी मी उपलब्ध करून त्यातूनच शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न करतो.
0: अरे वा, पण खूपच कमी त्याला चार्जेस आहेत, म्हणजे 1 रुपया वगैरे असे किती गोळा करायला खूपच वेळ लागला असेल.
1: हो, जेव्हा बाजार समितीमध्ये सुरुवातीला 1 बाजार समिती आणि 31 कर्मचारी होते. आता मी बाजार समितीमध्ये 4 बाजार समिती चालवून सुद्धा 20 कर्मचारी त्यांच्यावरच सगळं कामकाजाचं नियोजन करून काम करत आहेत.
0: अरे वा, तसं तुम्ही लोकप्रिय अधिकारी आहात. तुम्ही किती तास काम करता?
1: आमची निश्चित वेळ जरी इतर कर्मचाऱ्यांसाठी ठरलेली असते तरी माझ्यासाठी निश्चित अशी वेळ नाही. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ऑफिस सोडत नाही.
0: बर,
1: कारण बाजार समितीमध्ये प्रमुख म्हणून मीच आहे, त्यामुळे सर्व जबाबदारी शेतकरी बांधवांचे पूर्ण शेतमाल व्यवहार क्लिअर होत नाही प्रत्येक शेतकऱ्याचा आपला हिशोब शेतीमालाचा मिळत नाही तोपर्यंत मी ऑफिस सोडत नाही.
0: अरे वा, आणि ऑफिस मध्ये केव्हा जावं लागतं?
1: साधारण आमची वेळ 10 ते 6 आहे, परंतु मला घरी येण्याची वेळ माझी अजूनपर्यंत ठरलेली नाही. सुट्टी आल्याविषयी मला तर मुळीच माहित नाही.
0: अरे बापरे, खूपच तुम्ही कष्ट करताय, शेतकऱ्यांच्या इतकेच कष्ट करताय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये खूप तुम्ही लोकप्रिय आहात. मग घरचा सपोर्ट कसा मिळतो?
1: कुटुंबाचा सपोर्ट अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर आहे. वडिलांनी सांगितलं होतं जेही काम तुमच्याकडे असेल
0: हो
1: ते काम आपण मनापासून करायचं.
0: हो
1: शक्यतो याच्यामध्ये कोणाची अडचण कोणाचा शाप आपल्याला मिळेल ही वडिलांची भावना असं अजिबात करायचं नाही. शक्य होईल तर शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक प्रयत्न कसे करता येतील ते आपण बघितलं पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून मी शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिकाधिक कार्यक्रम किंवा सुविधा या मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये विशेष सांगायचं झाल्यास शेतकरी बांधवांसाठी आज रोजी पूर्ण भुईकाटाचं आहे शेतमालाचं वजन माप करण्यासाठी. मी कामावर हजर झाल्यानंतर फक्त एक भुईकाटा होता, आज रोजी 3 भुईकाटे सुरू असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोफत आहेत. त्यानंतर पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी मोफत आहे. नुकतंच आता माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेला आहे, तो पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी निशुल्क आहे. आणि कुटुंबाचा सपोर्ट म्हणायचं झाल्यानंतर मी 2016 मध्ये बाजार समितीत रुजू झालो, परंतु काही कारणास्तव 2018 मध्ये मला नोकरीतून मुक्त व्हावं लागलं. तरीही वडिलांनी सांगितलं आता रडायचं नाही फक्त लढायचं. या दृष्टिकोनातून पूर्ण कोर्ट कचेरी आपण ज्याला म्हणू कायद्यानुसार आता मी 2013-2022 मध्ये पुन्हा माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचा निर्णय घेऊन बाजार समितीमध्ये पुन्हा रुजू झालो आणि सर्व बाजार समितीच्या स्थापनेपासूनचे आजपर्यंत पूर्ण विक्रम मोडीत काढलेले आहेत.
0: वा, म्हणजे तुम्हालाही पॉलिटिक्सला फेस करावंच लागलं, कारण कोणी चांगलं काम करत असेल तर त्याचे पाय ओढण्याची प्रथा खूप जुनी आहे. आणि त्यामुळे तुम्ही सांगितलेलं तुमच्या वडिलांचं वाक्य फार छान आहे, रडायचं नाही लढायचं, ते तुम्ही लढून परत आपलं स्थान मिळवलेलं आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी कोणत्या भाषेत बोलता?
1: साधारण समर्थ व्यक्ती जसा असेल त्या दृष्टिकोनातून मी त्याच्याशी बोलतो, कारण शेतकरी कोणती अडचण घेऊन आला आहे ते अगोदर आपण बघितलं पाहिजे. आल्यानंतर ये बाबा बस पाणी घे, चहा बोलवतो, त्यांना थोडं शांत करतो, मग त्यानंतर तुमची अडचण काय ते सांगा. आणि अडचणीचं अजूनपर्यंत असं एकही झालेलं नाही की शेतकरी माझ्याकडे अडचण घेऊन आला आणि ती अडचण पूर्णपणे मोकळी झालेली नाही किंवा सॉल्व्ह झालेली नाही असं कधीही झालेलं नाही.
0: अरे वा, मग तुम्हाला कधी पुणे मुंबईला कधी मिटिंगला जावं लागतं का? कारण असं मागे एकदा तुम्ही म्हणला होतात की मिटिंग असते, काहीतरी ट्रेनिंग असतं.
1: बऱ्याचशा वेळेस नाहीला जाणे कंपल्सरी असेल तेव्हा मला जावंच लागतं, नाही तर बाजार समिती शेतकऱ्यांची हिताची आहे ती सोडून जावं असं वाटत नाही. परंतु तरीही पुणे येथे यशदा येथे जेथे IAS अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग होतं तिथे आमचं ट्रेनिंग झालं आणि त्या ट्रेनिंगची बातमी पूर्ण व्हायरल झाली. युट्यूब पासून तर TV चॅनलला आणि प्रत्येक पेपरला त्याची बातमी लागलेली होती की आपलं काम ते 40 होतं त्या ठिकाणी त्यांना दाखवून दिलेलं होतं. जळगाव जिल्ह्यामध्ये मॅडम अशी एकच बाजार समिती आहे 40 गाव, की 3 शेतकऱ्यांना 2,929 शेतकऱ्यांना 7,24,000 रुपयांचं कांदा अनुदान मिळवून देणारी जळगाव जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती आहे.
0: अरे वा, कारण कांद्याच्या बाबतीत बरीच ओरड झाली होती, कांदे पडून होते, कुणी घेत नव्हतं, पण तुम्ही खूपच मोठा विक्रम केलेला आहे.
1: मी हजर झाल्यानंतर 2016 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कांदा उपबाजार सुरू करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की कांदा बाजार सुरू होणार नाही, परंतु मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मलाही माहिती की मला माझा तालुका सोडून जिल्हा सोडून नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा विक्रीसाठी जावं लागतं. मी सन्माननीय संचालक मंडळाला असं सांगितलं की कांदा फक्त तुम्ही उपबाजार सुरू करा, कमीत कमी 100 ट्रॅक्टर मी माझ्या गावातील उभे करतो. सांगायला आनंद वाटतो की गुढीपाडव्याच्या दिवशी कांदा मार्केट सुरू केल्यानंतर जो मराठी माणसांचा सण आहे, त्या दिवशी 252 ट्रॅक्टर उद्घाटनाला कांदा मार्केटला त्या ठिकाणी होते.
0: अरे वा.
1: आणि तेव्हापासून सुरू झालेला आज सगळ्यात कांदा मार्केट मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने चालू आहे.
0: खूप छान, खूप छान. अशी काम करणारे तडफदार माणसं पाहिलीत की मन भरून येतं. आणि तुम्हाला असं कधी कंटाळा किंवा काय कटकट आहे सारखी असं वाटत नाही का?
1: अजिबात नाही. शेतकरी जेव्हा समोर आपली अडचण घेऊन येतो तेव्हा कुठेतरी त्याच्यामध्ये मला स्वतःचे वडील दिसतात, स्वतःचा भाऊ दिसतो, शेती करणारे शेतकरी बांधव दिसतात. प्रत्येक जण शेतकऱ्यांची बाजू घेतो की मी शेतकरी आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत, जो प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला काम करतो त्यालाच समजतात. त्याच्यामुळे मला ते शक्य होतं आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर कामाचं कंट आज विशेष कधी समोर आलेला नाही.
0: बरोबर. म्हणजे त्यांचा माल, त्याची विक्री झाली, त्यांना पैसा मिळाला की ते खुशीत घरी जाऊ शकतात. ही एक मोठी आनंदाची बाब आहे. त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी ती बाजारपेठ उपलब्ध करून देणे वगैरे खूपच मोठे मोठी काम आहेत. ही सगळी ती आपण करता. आपल्याला किती असिस्टंट आहेत, लोक आपल्या हाताखाली किती काम करतात, आधी किती करायचे, आता वाढलेत का? कारण काम वाढले तुमचं.
1: मॅडम, एक विशेष गोष्ट आहे. जेव्हा मी कामावर रुजू झालो तेव्हा 31 कर्मचारी होते आणि एकाच बाजार समितीचं कामकाज बघायचे. आज रोजी माझ्याकडे 13 जागा रिक्त असून मी 4 बाजार समितींचं कामकाज बघतोय. 3 उपबाजार सुरू केलेले आहेत.
0: अरे वा.
1: आणि कर्मचारी संख्या कमी असून काम त्याच्या 4 पट म्हणायला काही हरकत नाही, तेवढं काम आम्ही करतोय.
0: खूप छान आहे. म्हणजे अशी
1: त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची अडचण येत होती मालेगाव जिल्ह्याच्या सीमेवर, त्या ठिकाणी तात्पुरता उपबाजार घोषित करून 2 महिन्यासाठी आम्ही तिथे जेव्हा मका पीक तयार होतो तेव्हा उपबाजार सुरू करतो. तरी त्या ठिकाणी 7 ते 8 कोटीची उलाढाल 2 महिन्यात आमची होते. त्यातून 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न बाजार समितीला मिळतात.
0: अरे वा. आणि तुमच्या इथे मग तशी गोडाऊन वगैरे आहेत का?
1: गोडाऊन बाजार समितीचे जीर्ण झालेले आहेत, परंतु महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाचं गोडाऊन आहे. त्या गोडाऊन मध्ये शेतकऱ्यांसाठी माल ठेवण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतो.
0: वा, खूप चांगलं काम करताय सर तुम्ही. आणि धडपड करणं, म्हणजे साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी तुम्ही एक आहात की आज शेतकऱ्यासाठी त्याचं मालाचं व्यवस्थापन, त्याच्या मालाची विक्री होणं, त्याच्यातनं त्याला फायदा होणं आणि तो उभं राहणं हे मोठं काम करताय. तुमच्यासारख्याच इतर अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगाल?
1: मला तर एकच म्हणावं वाटतं की जोही अधिकारी असेल त्यांनी इतरांकडे न बघता आपण स्वतः सुधारण्यास सुरुवात केली आणि स्वतः जर विकास करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच विकास साधू शकतो आणि आपल्या शेतकरी बांधवांना आपण पुढे आणू शकतो. जी 70-80% शेतकरी जनता आहे त्याच्यावरच आपलं जीवन अवलंबून आहे आणि त्यांच्यासाठी कुठेतरी काहीतरी प्रयत्न करणं आपलं काम आहे. एक अर्थशास्त्राचा नियम आहे, मागणी जास्त असेल पुरवठा कमी असेल तर मालाची किंमत अधिक असते, परंतु पुरवठा अधिक आणि मागणी कमी तर मालाची किंमत कोसळते. शेतकरी बांधवांचंही तसंच होतं. ज्यावेळेस शेतीमाल विक्रीला येतो माल खूप असतो आणि भाव पडतात. शेतकऱ्यांना तर तो माल विकावाच लागतो, व्याजाने पैसे घेतलेले असतात. त्यावेळी आम्ही शेतमाल तारण योजना ही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत राबवण्यात येणारी योजना शेतकऱ्यांना समजावून सांगतो. त्यांना 6% दराने, म्हणजे शेकडा फक्त 50% दराने आम्ही त्यांना अनुदान उपलब्ध करून देतो आणि माल शेतमाल तारण योजनेत ठेवतो. फक्त काही सेकंदात, काही मिनिटात आम्ही त्यांना धनादेश देतो आणि जेव्हा शेतकऱ्याला वाटेल की आपल्या शेतमालाला भाव आलाय तेव्हा तो विकू शकतो आणि ते पैसे परत केल्यानंतर त्याला अधिक अधिक नफा मिळतो. असंही झालेलं आहे. 1,000 रुपये क्विंटलचा मका एका शेतकरी बांधवांना वेअर हाऊस मध्ये ठेवायला सांगितला, त्याने तो ठेवला. फक्त 2 महिन्यामध्ये तो मका 1,600 रुपये क्विंटलने विकला गेला.
0: अरे वा.
1: एका क्विंटल मागा 600 रुपये त्याला निघाले. आम्ही त्यांना समजावून सांगतो तुम्ही बाहेरचे 3 रुपये टक्के 5 रुपये टक्क्याने असेल, 5 रुपये टक्क्याचे पैसे तुमचे 20 महिन्यात डबल भरावे लागतात. त्यापेक्षा तुम्ही आमचे 50 पैसे शेकड्याचे पैसे घ्या, व्याज म्हणून समजू नका. शेतमाला जर त्यांनी विनंती केली तर वकार महामंडळाचं भाडं सुद्धा आम्ही भरतो, म्हणजे अगदी निशुल्क शेतकरी बांधवांना तो पैसाही वापरायला येतो आणि जेव्हा मालाची किंमत वाढेल तेव्हा माल विकून अधिक अधिक नफा शेतकऱ्यांना मिळतो.
0: वा, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना नफा तर मिळवून देतात, त्यांना त्यांची आर्थिक चणचण दूर करता आणि तुम्हाला एक मोठं मानसिक समाधान पण मिळतं की देशातल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काम करताय. तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि रेडिओ विश्वास तर्फे तुम्ही खूप छान काम करताय, असंच करत राहा. धन्यवाद. ऐकत राहा रेडिओ विश्वास. याच वेळी याच वारी आज आपण लोधे सरांना भेटलो. त्यांनी आपल्याला शेतीमालाची विपणन प्रक्रिया याबद्दल बरीच माहिती दिली जी आपल्याला फारशी नव्हती. खूप छान वाटलं त्यांचं चांगलं काम पाहून. रेडिओ विश्वास तर्फे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, भरत व्यास यांचं. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत इनक्लाब या चित्रपटामधला आनंद बक्षी यांचं, गायक स्वर किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लाव्हा या चित्रपटामधलं आशा भोसले आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 8300 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मंगेशकर यांनी गायलेलं हम आपके है कौन या चित्रपटामधलं रवींद्र रावल यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
0: देगी पलके या चित्रपटामधलं MG हसमत यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत आहे तिलक राज यांचं.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: दिल का क्या कसूर या चित्रपटामधलं अन्वर सागर यांचं गीत आता ऐकूयात विक्की मेहता आणि उदित नारायण यांच्या आवाजात. संगीतकार नदीम श्रवण.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लोहा या चित्रपटामधलं कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे फारुख कैसर यांची. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा

0: धंदा वाढवायचा आहे पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
9: जोरदार धमाका।
8: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
9: मजुरी विनाअट फक्त 10%।
8: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
9: विनाअट 100% सूट।
8: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
9: शुद्ध चांदीची नाणी
8: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
9: आजच भेट द्या
8: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: नाट्यगीतांचा आनंद आपण घेतलात। कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत राग जिलाप। ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला हा राग जिलाप।
11: दोन आहे, दोन जातीचे जे राग असतात त्यातून त्याला निश्चित नियम असतो जरूर, नाही असं नाही, नियम थोडा शिथिल होत असतो।

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: कार्यक्रमात हे पद ऐकूयात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. हे पद आहे मानापमान या नाटकातलं.

कार्यक्रमात आता ऐकूया रामदास कामत यांनी गायलेलं वसंत कानेटकर यांचं पद. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि हे पद ऐकूया मत्स्यगंधा या नाटकातलं.

नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शांता शेळके यांचं गीत रामदास कामत यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि हे पद आपण ऐकणार आहोत हे बंध रेशमाचे या नाटकातलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात अलका याज्ञिक यांनी गायलेलं अंजान यांचं गीत माँ बेटी या चित्रपटामधलं, संगीतकार आनंद मिलिंद.

नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पार्थ महाजन बोलतोय आणि सगळ्यात आधी सगळ्यांना वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षी वर्ल्ड मेंटल हेल्थ डेची जी थीम आहे ती खूप ऍप्ट अँड टू द पॉइंट आहे. त्याच्यामध्ये रिअल व्हॉइसेस, रिअल चेंज अँड लिस्निंग टू रिअल पेशंट एक्सपिरियन्सेस बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. इन विच ही एवढी महत्वाची का आहे, कारण त्या पेशंट्सनी जे मेंटल इलनेस म्हणणं जे लोक किंवा त्यांचे नातेवाईक जातात ते काय एक्सपिरियन्स करतात किंवा त्यांना काय जाणवतं हे ऐकून घेण्याने समाजाचं खूप जास्त भलं होऊ शकतं. कारण की जे लोक आत्ता त्या परिस्थितीत जात आहेत ते बाहेर येऊन जास्त त्याच्याबद्दल बोलू शकतील आणि एकंदरीत आपण त्या गोष्टीमुळे सामाजिक बदल घडवू शकू. आणि मी परत तुम्हा सगळ्यांना वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अँड स्टे हॅपी, स्टे सेफ.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 23. समग्र भारत वर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण व्यासस्मृतीमधील काही विचारधन पाहणार आहोत. तत्पूर्वी पूर्वीचे गुरुकुल व आजची विद्यापीठे यात जमीन आकाशाचा फरक आहे, अंतर आहे. जिथून विद्या शिकल्यावर विद्यार्थी स्वतंत्र प्रज्ञाचक्षु होतो ते गुरुकुल, आणि जिथे विद्येचे पीठ करून गुलामीचे, भाकरीचे वा पोटाची खळगी भरण्यापुरते शिकवले जाते ते विद्यापीठ. विद्या व कला यांचा अर्थविपर्यास जिथे शिकवला जातो ते विद्यापीठ. जिथे नीतीधर्म, विचारधर्म, आचारधर्म, उच्चारधर्म शिकवला जात नाही ते विद्यापीठ. काय समजावं हेच कळत नाही. विश्वामित्र रामास पहाटे उठवताना काय म्हणायचे?

0: स्वामेति मधुरा रामा विश्वामित्रेभ्य भाषत उत्तिष्ठ नरशार्दूल पूर्वा संध्या प्रवर्तते। विश्वामित्र म्हणायचे, हे रामा, हे मधुर रामा, उठ नरशार्दूला, पूर्वेला संधिकाल झाला आहे। पूर्वेचा संधिकाल म्हणजे अंदाजे आजचे पहाटेचे 4:30। ज्यांना नरशार्दूल म्हणून उठवले गेले असेल तो नारसिंह होणार नाही? शिष्यास झोपेतून उठवताना कसे उठवावे याचा आदर्श हा श्लोक नाही वाटत? कुठे असे ऋषी आणि कुठे पोरांसमोर नशेत बोलणारे शिक्षक आणि कृतीभ्रष्ट शिक्षकांना सूट देणारी लोकशाही व्यवस्था व त्यातील न्यायालये? काळ बदलला आहे। भारतमातेला भारतमाता न म्हणणारी माणसे किती आनंदाने जगतात ना। नीती नाही, मन मानेल तसे नियमांना वाकवायचे, आणि सिनेमा कोणता? विद्यार्थ्याचे शिक्षिकेवर प्रेम असे दाखवले जाणार। न्यायालय चूप, संसद मौन, शिक्षक चूप, मीडिया खुशीने TRP वाढवण्यासाठी व पैशाकडे लक्ष देत बातम्या चढावडीने देणार आणि कमाई करोडोची। सगळे समाज धुरीण चूप, निर्लज्जतेलाही सोनेरी किनार कशी असते ना। मेलेल्या मनाच्या समाजाचे चित्र याशिवाय वेगळे कोणते असावे? नाही सहन होत। आश्रमात 60,000 विद्यार्थी शिकत होते, पण जमिनीवर पडलेल्या निर्जीव काडीला सुद्धा धक्का लागत नव्हता। कुठे आजच्या शाळा वा विद्यालये आणि कुठे ते आश्रम ज्यातून राम कृष्ण शिकले बाहेर पडले? आज कोणत्या शाळेत दैवी गुणप्रवृत्ती आणि आसुरी गुणप्रवृत्तीमधील फरक शिकवला जातो? ओहो, हे शिकवण्यासाठी कुठे पैसा मिळतो त्यांना हे विसरलोच मी। क्षमस्व, असो आज एवढेच थांबतो। सांगणे एवढेच, ऋषींना विसरू नका हो कुणी। विनंती इतकीच, व्यासस्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहेत, वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू। इत्यलम, धन्यवाद।
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। मी वैद्यराज गोपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज।

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: अभिजित भट्टाचार्य आणि चंदना दीक्षित यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. समीर यांची गीतरचना, संगीतकार आनंद मिलिंद.

0: हे गीत आपण ऐकलं कुली नंबर 1 या चित्रपटामधलं.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बुद्धत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर नाशिक.
1: साधना सरगम आणि कुमार सानू यांनी गायलेला चाहत या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूया. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक येथे डेंटल इम्प्लांट रूट कॅनल दातांची सफाई एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: बुट पॉलिश या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.
4: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
5: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: This hour is brought to you by
7: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
6: This hour is brought to you by
8: Vishwas Cooperative Bank,
9: Sanchayat Samruddhi.
10: Namaskar Nashikkar, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
11: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
12: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
13: जोरदार धमाका.
12: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
13: मजुरी विना अट फक्त 10%.
12: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
13: विना अट 100% सूट.
12: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
13: शुद्ध चांदीची नाणी
12: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
13: आजच भेट द्या.
12: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
13: विश्वास नाशिककरांचा.
12: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: महाराज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा. या खास मालिकेमध्ये आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:05 आपण विशेष मुलाखत ऐकू शकणार आहात. आज सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध गोंधळी सोमनाथ माळवदकर. तेव्हा ऐकायला विसरू नका, सकाळी 11:05 फक्त रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नहीं पढ़ रहे हैं हमें भी तो बताओ कौन

एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका.
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%.
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट.
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
8: आजच भेट द्या
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक.
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिक हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. रात्री 10 आपण आनंद घन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण ऐकू शकता. सादर करते विश्वास देशपांडे. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सर देशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात प्रभात विश्व या कार्यक्रमाचा, सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: श्रोते हो आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात मनाचे श्लोक क्रमांक 191.

श्रोते हो, देहबुद्धीचा निश्चय ज्या ठळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना, हे चरण मागे 138व्या श्लोकात ऐकल्याचं आपल्याला आठवत आहे ना? श्रोते हो, देहबुद्धीमुळे माणसाच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होतो आणि त्याला आपल्या हिताचं काय अहिताचं काय हे कळेनासं होतं आणि पुन्हा पुन्हा तो जन्म घेत राहतो. समर्थ याला जन्म दारिद्र्य म्हणतात. देहबुद्धी म्हणजे मी देह आहे ही भावना हे आता आपण जाणतोच. तर जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत सत्य माहीत असलं समजलं असलं तरीही आचरणात येत नाही. देहबुद्धी माणसाला सत्य स्वीकारू देत नाही. मी देह नसून आत्मा आहे हे सत्य माणूस स्वीकारू शकत नाही. जन्माला येताना मनाची पाटी कोरी असली तरी देहाच्या सततच्या सहवासाने माणसाचं देहावरच प्रेम बसतं. बर्फवृष्टीच्या सुरुवातीला पडलेलं बर्फ हे भुसभुशीत असतं पण काही काळाने ते थिजून घट्ट होतं. तसंच देहाचे प्रेम घट्ट होत जाते. ज्याची देहबुद्धी सुटत नाही त्याला आत्मज्ञान कधीही होणार नाही असं समर्थ म्हणतात. श्रोते हो, 138व्या श्लोकात हे सांगितलं असताना समर्थांना पुन्हा हे सांगावंसं वाटतं. याचा अर्थच तितकंच महत्त्वाचा आहे. तेव्हा या साधू वचनाकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. देहावरचं ममत्व आणि स्वस्वरूपाबद्दलच्या अज्ञानामुळे देह म्हणजेच मी असा भ्रम दृढ झाल्यामुळे परब्रह्माच्या शाश्वत स्वरूपाची जाणीवच आपल्याला होत नाही. माणसातल्या देहबुद्धीमुळे त्याचं सारं आयुष्य उपभोगातच निघून जातं. अशा विषयी माणसाला कल्पांतकाळी ज्ञान होणार नाही असं समर्थ म्हणतात. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी चार युग मानली जातात. अशा चार युगांचं एक आवर्तन म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणखी एक आवर्तन म्हणजे एक रात्र. ब्रह्मदेवाच्या या दिवस रात्रीला कल्पांत असं म्हणतात. एक कल्प म्हणजे किती वर्ष ठाऊक आहे? एक कल्प म्हणजे 8,64,00,000,000 वर्ष. तर श्रोते हो, एवढ्या वर्षात ज्ञान नाही म्हणजे एवढ्या काळात कोट्यावधी वेळा जन्म मरण भोगणं म्हणजे भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची कल्पना करा बरं. श्रोते हो, देहबुद्धीप्रमाणेच अहंकार हा ज्ञानमार्गातला आणखीन एक अडथळा आहे. अगदी क्षुद्र माणसाचाही अहंकार प्रचंड मोठा असतो. अशा अहंकारी माणसाने कितीही साधना केली तरी तो ब्रह्माशी एकात्मता पावत नाही. अहंकारी मनुष्य स्वतःला ब्रह्मापेक्षा भिन्न समजतो आणि माणूस शून्यात अडकतो. अहंकाराच्या त्यागाशिवाय शून्यत्व आणि अज्ञान दोन्हीही मावळत नाही. श्रोते हो, देहबुद्धीचा लय जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत सस्वरूपाचे ज्ञान होणार नाही. मग अनेक जन्म घेण्यात वेळ का घालवावा? आपल्यातला मीपणा अहंकाराचा त्याग प्रयत्नांनी करायला हवा. परब्रह्माचं ज्ञान करून घ्यावं, अज्ञानाचा अहंधकार दूर करावा हाच संदेश समर्थ या श्लोकातून देतात. जय जय रघुवीर समर्थ.

0: रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग, वाट कसली बघताय? अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: नमस्कार मित्रांनो, एक मानसोपचार तज्ञ म्हणून जेव्हा आम्ही कुठले पेशंटकडे बघतो तेव्हा आम्ही त्यांचं दुःख जो त्रासामधून ते जात आहे तो त्रास पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी काही परिस्थितीमध्ये एक थर्ड पर्सन म्हणून किंवा एक क्लिनिशियन म्हणून हा त्रास समजणं अवघड असतं. अशा परिस्थितीमध्ये जर पेशंट स्वतः समोर येऊन जर पेशंटने स्वतःचे त्रास सांगितले, जर त्याचे एक्सपिरियन्सेस एकमेकांशी शेअर केले, तर त्याच्यामुळे एक्झॅक्टली कशी ट्रीटमेंट द्यायची आणि एक्झॅक्टली काय केलं पाहिजे किंवा काय ट्रीटमेंटमध्ये किंवा जनरल पॉलिसी मेकिंग किंवा रूल्समध्ये काय चेंज केले पाहिजे हे अजून नीट समजता येतं. तर असं माझं आव्हान आहे की लोकांनी जेवढं ज्यांना इलनेस आहे जे या त्रासात जात आहेत त्यांनी खूप जास्त समाजात येऊन बोलावं, ज्याच्यामुळे या त्रासांबद्दल अजून आपल्याला समजू शकतो आणि जास्तीत जास्त लोक ज्यांना त्रास आहे ते पुढे येऊन या गोष्टीबद्दल बोलू शकतील आणि एक्झॅक्ट जो त्रास आहे त्या त्रासाचं नेमकं निदान काय किंवा त्या त्रासाचा प्रॉब्लेम कसा सॉर्ट आउट करता येईल याच्यावर आपण विचार करू शकतो. सगळ्यांना परत वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या खूप खूप शुभेच्छा.
1: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका.
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%.
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट.
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
2: आजच भेट द्या.
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:05 आपण विशेष मुलाखत ऐकू शकणार आहात. आज सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध गोंधळी सोमनाथ माळवदकर. तेव्हा ऐकायला विसरू नका, सकाळी 11:05 फक्त रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504800520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आणि हे गीत आहे फासले या चित्रपटामधलं. गीतकार शेहेरियार, संगीतकार शिवहरी,

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कांच की दीवार या चित्रपटामधलं काफिल अजर यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दिलराज कौर, अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत शैलेंद्र सिंग आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात. डावपेच या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदिवर यांचं. संगीतकार अन्नू मलिक.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार शकील बदायनी, संगीतकार नौशाद.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. लता मंगेशकर यांनी गायलेलं अनुराग या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

पैसे पाठवायचे, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद

0: सविस्तर गप्पा मारणार आहोत. आपण मागच्या भागामध्ये ऐकलं की मंडला थेरपी ही मुलांसाठी कधी कशी फायदेशीर आहे, तर त्याचबद्दल आज जरा सखोल चर्चा आपण आज त्यांच्याशी करणार आहोत. आणि हॅपी आर्ट प्रोजेक्ट जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी कुठल्या तत्वांवरती काम करतं आणि ती तत्व विद्यार्थ्यांसाठी कशी फायदेशीर आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तुमचं स्वागत आहे मॅडम.
1: नमस्कार.
0: तर एक वेगळी थेरपी तुम्ही मागच्या वेळेला सांगितली होती आणि त्याबद्दल अजूनच उत्सुकता वाढली म्हणून आज पुन्हा एकदा आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. आणि मंडला थेरपी विद्यार्थ्यांसाठी कशी फायदेशीर आहे तर त्याबद्दल काय सांगाल?
1: जसं आपण मागच्याही भागामध्ये बघितलं की आपण हॅपी आर्ट प्रोजेक्ट हा बेसिकली मंडला थेरपीवर आधारित प्रोजेक्ट आहे. आता मंडला थेरपी आपण बघितलं की ते पण कसं काम करते. मंडला म्हणजे मन आणि दल ह्या दोन्हीला एकत्र करून मनाचे लेयर्स. पण आता हे मनाच्या लेयर्स वरती ज्या वेळेला आपण एखादं मंडला म्हणजे सर्क्युलर डिझाईन देतो आणि मुलांना कलर करायला सांगतो, तर बऱ्याच वेळेला असं वाटू शकतं की अरे नुसतंच काय गोलातलं डिझाईन आहे आणि ते रंगकाम त्याच्यामध्ये करायचं आहे, तर मग हे नक्की फायदा कसा देईल? तर ते आज आपण थोडस बघूया की हे नुसतं मंडला कलरिंग सुद्धा एखाद्या विशिष्ट पद्धतीने आपण जर का रंगवलं तर मुलांना कुठल्या स्तरावरती त्याचा फायदा होऊ शकतो. तर याच्यामधला पहिला स्तर जो आहे तो शैक्षणिक स्तर आहे. शैक्षणिक स्तरावरती हा फायदा कसा होतो, तर शैक्षणिक स्तर म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की फक्त मुलाचे मार्क वाढवणं म्हणजे त्याचा शैक्षणिक स्तर उंचावणं. तर आपण त्याच्यावरती मार्कांवरती फोकस करत नाही. आपण ते मार्क वाढवण्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती मंडला थेरपी काम करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही वर्गात बघितलं असेल तर मुलगा बेसिकली वर्गामध्ये ज्या वेळेला बसतो आणि शिक्षक शिकवत असतात त्यावेळेला त्याची एकाग्रता होत नाही. एकाग्रता जर का झाली तर त्याला तेवढं आकलनही होत नाही की नक्की काय शिकवलं जातंय ते डोक्यामध्ये जाणं, ते लक्षात ठेवणं, ते म्हणजे आपण म्हणतो की त्यांची ती क्षमता पण कमी असते बऱ्याच वेळेला, तर ती सुद्धा एक त्यांच्यासाठी मोठा प्रॉब्लेम असतो. घेतलेल्या सूचना डोक्यामध्ये ठेवून आपण ज्या वेळेला परत काम करतो त्यावेळेला त्या सूचनांचं आपण परत आकलन करून त्या सूचना तशाच्या तशा काम त्याच्यावरती काम करू शकतो का, ही पण एक मुलांची कपॅसिटी असते. ती जरी कमी असली तरी मुलांचा शैक्षणिक स्तर हा घसरू शकतो. बऱ्याच वेळेला त्यांचा फोकस न होत नाही की काम करतायत पण त्यांचा फोकस हा हार्डली एक दोन चार मिनिटाच्या वरती राहत नाही. त्याच्यामुळे मग कितीही उत्तर येत असलं तरी ते एका जागी बसायचंय आणि आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे ही क्षमता त्यांच्यामध्ये नसते. तर अशा सगळ्या गोष्टी की जिथे त्यांचं फोकस आहे, अटेन्शन आहे, या सगळ्या गोष्टी त्यांचा शैक्षणिक स्तर वर किंवा खाली या दोन्ही गोष्टी करण्यामध्ये महत्वाचा पार्ट प्ले करतो. ज्या वेळेला मंडला कलरिंग मुलं करतात एका विशिष्ट पद्धतीने त्यावेळेला ह्या सगळ्या कपॅसिटी त्यांच्या हळूहळू वाढत जातात. मग मुलगा एका जागी बसायला लागलाय, व्यवस्थित निरीक्षण करायला लागलेला आहे, त्याला दिलेल्या सूचना योग्य पद्धतीने तो आत्मसात करतो आहे आणि ज्या वेळेला त्याला त्या सूचनांचा वापर करायचा आहे त्यावेळेला त्या रिकॉलही करू शकतो आहे, त्यावेळेला त्याच्या बरोबर शैक्षणिक स्तरामध्ये सुद्धा आपल्याला बदल घडून दिसू शकतो. कारण मुलांची हीच अडचण असते की परीक्षेची सगळी तयारी केलेली असते, बरीच वेळेला मुलं परीक्षेच्या आधी विसरतात. हे अगदी कॉमन आहे. भीती वाटते, मग भीती वाटल्यामुळे विसरतात. लक्षात आहे त्या मिनिटाला असं वाटतं पण प्रत्यक्ष पेपर लिहिण्याच्या वेळेला पूर्ण विसरलेलं असतं. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती शैक्षणिक स्तरावरती मंडला थेरपी काम करते आणि हा स्तर त्यांचे चांगले मार्क आणण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे.
0: हा झाला एक मुद्दा. पण आपण पाच मुद्दे आहेत असं म्हटला होता, मग त्याच्यानंतर पुढची स्टेप कशी असते?
1: आता जसं शैक्षणिक स्तर आला तसंच सामाजिक स्तरही आला. सामाजिक स्तर जर का तुम्ही बघितला तर सामाजिक स्तर आपण मुलांचा ज्या वेळेला बघतो त्यावेळेला तो हा बाहेरची वर्तणूक बघत नाही तर शाळेमध्ये त्याची वर्तणूक कशी आहे याच्यावरती सामाजिक स्तर काम करतो. मग ती वर्तणूक फक्त मुलाची वर्गामधलीच वर्तणूक आहे का, तर नाही. मुलांनी शिक्षकांशी कसा वागतो आहे, मुलगा विद्यार्थ्यांशी कसा वागतो आहे, मुलाचं वर्गामध्ये किंवा सकाळी शाळा भरल्यापासून तर सुटेपर्यंत एकंदर वर्तणूक कसं आहे. जर का काही ऍक्टिव्हिटी ग्रुपमध्ये दिलेल्या असतील तर तू मुलगा बरोबरच्या चार मुलांबरोबर ती ऍक्टिव्हिटी करू शकतो का. एखाद्याने जर का त्याला चिडवलं तर तो कशा पद्धतीने रिॲक्ट करतो, मारामारी करतो आहे का, शांततेने ऐकून घेतो आहे. तर त्याचं स्वतः बरोबरच नाही तर त्याच्या अवतीभवतीच्या समाजातील घटकांशी ज्या वेळेला तो समोरासमोर येतो त्यावेळेला त्याची वर्तणूक कशी आहे हे सुद्धा सामाजिक स्तरामध्ये येतं. येस, नाही बिहेवियर वेगळं आणि सामाजिक स्तर म्हणजे फक्त ह्या लोकांशी कनेक्ट होताना त्याचा काय कशा पद्धतीने त्याच्या डोक्यात विचार आहेत. बिहेवियर हा नंतरचा टप्पा येतो.
0: अच्छा बरं.
1: पण याच्यामध्ये फक्त तो कनेक्ट होताना कशा पद्धतीने तो वागतो, मित्रांशी कसा वागतो, शिक्षकांशी कसा वागतो, हा येतो सगळा सामाजिक.

0: बर
1: आता हा आपण मंडला थेरपीने कसा सुधारू शकतो?
0: हो मलाही तोच प्रश्न होता.
1: तर सगळ्यात त्याचं मी उत्तर सगळ्यात शेवटी देणार आहे. आता फक्त आपण हे स्तर बघूयात की कुठल्या कुठल्या स्तरांवरती मंडला थेरपी काम करते आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया की मंडला थेरपी एका छोट्याशा मुद्द्यावरनं या सगळ्या स्तरांवरती कशा पद्धतीने काम करू शकते. तर हा झाला दुसरा सामाजिक स्तर. आता येऊया तुम्ही जो म्हटलात मगाशी बिहेव्हिअरल स्तर, ज्याला आपण वर्तनात्मक स्तर म्हणतो, की त्याचं वागणं कसं आहे. आता इथे नुसतं समाजामध्ये वावरणं म्हणजे पहिल्या स्तरामध्ये वावरणं होतं, आता इथे वागणं आहे. तर आता तो नक्की वागतो कसा आहे, जसं मी तुम्हाला म्हंटल की एखाद्या मुलाने चिडवलंय, चिडवल्यानंतर कसं मला वागायचंय हे ठरवण्यासाठी त्याला विचारशक्ती पाहिजे, बरोबर. त्याचबरोबर नुसतं भावना म्हणजे वागणं कसं असं नाहीये, त्याच्या मनामध्ये कुठल्या भावना येत आहेत. अगदी सोपं एक्झाम्पल आपण घेतलं तर भांडण झालं, बरोबर, पण माझ्या मनामध्ये खूप भावना आल्या, राग आला मला, समोरच्या मुलाबद्दल प्रचंड राग आलाय, मला असं वाटतंय की मी त्या मुलाला एक थप्पड ठेवून द्यावी. हा झाला भावनिक स्तर, मनामध्ये ती भावना तयार झाली. पण मग तो सामाजिक स्तरामध्ये कसा बदलतो, तर त्या मुलाचा भावनिक स्तर योग्य पद्धतीने काम करत असेल तर तो योग्य विचार करेल आणि त्याचं वर्तणूक म्हणजे सामाजिक स्तर सुधारू शकतो. की मला मारामारी करायची नाहीये, त्याच्याऐवजी मला शिक्षकांकडे जाऊन हा मुलगा चिडवतो हे सांगायचंय. म्हणजे भावनिक स्तरावरती सामाजिक स्तर आणि पुढे शैक्षणिक स्तर हे कनेक्टेड आहेत.
0: बर, म्हणजे लगेच आलेली भावना त्याच्यावरती त्यांनी थोडासा तर्कवितर्क केला की काय करणं, कसं वागणं योग्य आहे आणि मग त्यांनी पुढचं पाऊल उचललं.
1: येस येस,
0: बर. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे.
1: हो, आणि हे इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे हे वर्तनात्मक स्तरामध्ये आपण बघितलं की त्याचं वर्तन कसं असावं, आणि भावनिक स्तरामध्ये आपण बघितलं की त्याला पहिल्यांदा तर ते इमोशन्स कळतायत
0: की इथे चिडायचंय, इथे रागवायचं.
1: एक्झॅक्टली, म्हणजे मला जर का भावना समजल्या तरच मला त्या पद्धतीने माझं वर्तन पण सुधारता येणार आहे, आणि वर्तन सुधारलं तर सामाजिक स्तरही माझा सुधारणार आहे. मग आता आपण जसं बघितलं की आपला वर्तनात्मक स्तर कशा पद्धतीने काम करतो आणि भावनात्मक कसा करतो, तर भावनात्मक स्तरामध्ये बेसिकली त्याला सगळ्या इमोशनचं अंडरस्टँडिंग आहे का. नुसतं अंडरस्टँडिंग नाही तर मला ती भावना कळती आहे का, कळल्यानंतर त्या भावनेला योग्य प्रकारे मी एक त्याची विल्हेवाट लावू शकतोय का, आणि त्या पद्धतीने माझी भावना माझ्या वर्तनामध्ये पण येते आहे का, आणि माझ्या सामाजिक स्तरामध्ये पण ती व्यवस्थित रिफ्लेक्ट होतीये का. तर ह्या सगळ्या इंटरलिंक गोष्टी आहेत. आणि मग भावनिक स्तरानंतर जो शेवटचा स्तर येतो तो म्हणजे तुमचा आनंद.
0: अच्छा,
1: याला आपण म्हणतो हॅपीनेस कोशंट. हा सगळ्यात महत्वाचा स्तर. तर आता आपण बघूया की हे इंटरकनेक्टेड कसे आहे.
0: चालेल ना,
1: बरोबर.
0: हो,
1: जसं आता मी तुम्हाला म्हटलं की भावनिक स्तर म्हणजे नुसतंच इमोशन अंडरस्टँड करणं नाहीये, भावना समजणं नाहीये, तर त्या भावनांना योग्य पद्धतीने वाट त्याचं वर्तणूक पर्यंत म्हणजे वर्तणूक आणि सामाजिक लेवल पर्यंत दिसणं पण आवश्यक आहे. मग भावनिक स्तर जेव्हा आपले इमोशन्स येतात तर ते इमोशन हे फक्त वागण्यामध्ये अवलंबून नसतात. आपण जी काही कृती करतो त्या प्रत्येक कृतीला भावना ही जोडलेली असते. फॉर एक्झाम्पल, आपण जर काही पूर्ण आता सायकल बघितली तर एखादी घटना घडते, बरोबर, घटना घडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मनामध्ये त्या घटनेशी कनेक्टेड भावना तयार होते. ती भावना तयार झाली की मग मला ऍक्शन घ्यायची इच्छा होते की मला आता त्या भावनेशी निगडीत वर्तन कसं करायचंय. मग ते वर्तन कोणाबरोबर करायचं आहे हा मुद्दा ठरतो सामाजिक स्तरामध्ये. आपण म्हणतोय ही म्हण, मराठी म्हण खूप छान आहे, वड्यावरचं तेल वांग्यावर निघालं. म्हणजे काय झालं, हे स्तर डिस्टर्ब झाले. मला माहितीये की मला राग कोणावर आलेला आहे, पण मी काढतोय दुसऱ्या कोणावर तरी. घरचा राग मी शाळेत काढतोय, शाळेचा राग मी मित्रांवर काढतोय, मित्रांचा राग मी अभ्यासावर काढतोय. म्हणजे काय आहे, जर का जरा जरी लाईन बिघडली तरी सुद्धा आज त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्याच्या शैक्षणिक स्तरावर आहे.
0: अगदी, आणि ही सर्रास घडणारी गोष्ट आहे, आणि ही फक्त विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही तर सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींच्या बाबतीत घडणारी आहे. तर मला वाटतं तुम्ही हे काउन्सिलिंग थोड्या दिवसानंतर मोठ्या माणसांचंही करा.
1: नक्कीच. पण आता याला आनंद हा शेवटचा पाचवा स्तर कसा कनेक्टेड आहे. तर आनंद ही भावना जी आपण म्हणतो हा भावनेचाच, म्हणजे शाळेमध्ये आपण आतापर्यंत बघितलं, मागेही मी म्हटलं होतं की आयक्यू खूप महत्वाचा होता. आयक्यू नंतर इक्यू आला, इक्यू नंतर एचक्यू आला, एचक्यू म्हणजे तुमचा हॅपीनेस क्वेश्चन. आता या सगळ्या स्तरांना पहिल्यांदा तर समजायला आणि त्याच्यामध्ये योग्य बदल घडवायला तुमची मानसिक बैठक पहिल्यांदा कशी पाहिजे. जर का तुम्ही उदास असाल आणि मी कितीही तुम्हाला सांगितलं की नाही नाही तुमचा हा हा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला त्याच्यावरती काम करता येणार. म्हणजे पहिल्यांदा तर तुमचा आनंद, तुम्ही एक आनंदी वातावरणामध्ये असणं, तुमच्या मनामध्ये आनंदाची भावना असणं आणि तुम्ही एक नॉर्मल कम्फर्टेबल फील करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सिम्पल सांगायचं झालं तर आपण आनंदी असलो तर आपण आपल्यामध्ये पण बदल घडवून आणू शकतो, समाजामध्येही बदल घडवून आणू शकतो, वातावरणातही बदल घडवून आणू शकतो. सगळ्या आपल्याला जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीत आपण बदल घडवून आणू. पण मुळात आपणच आनंदी नसू तर कितीही ब्रह्मज्ञान सांगितलं तरी ते पालथ्या घडावर पाणी आहे. आणि म्हणून पहिल्यांदा हॅपीनेस कोशंट हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो जर का आपण व्यवस्थित ठेवला तर बरोबर बाकीचे सगळे स्तर हे त्या त्या जागेवर यायला सुरुवात होत.
0: या विषयावरती अजून आपण चर्चा करणारच आहोत, पण आत्तापुरतं आपण इथे थांबतो आहोत. थोडी आपण रसिकांची उत्सुकता अजून थोडी ताणून धरूया आणि पुढच्या भागात हाच विषय आपण कंटिन्यू करूया. अजून खूप जाणून घ्यायचं आहे तर आत्तापुरतं आपण इथेच थांबू, पण भेटूया पुढच्या भागामध्ये. मंडळी, सोनाली जोशी यांच्याशी आपण पुढच्या भागात देखील गप्पा मारणार आहोत. जो महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे त्याविषयी आपण अजूनच सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक येथे डेंटल इम्प्लांट रूट कॅनल दातांची सफाई एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे गुलजार यांची. गीताला संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी.

आता कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात साजन की सहेली या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत संगीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात, संगीतकार उषा खन्ना.

आणि आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात समाज को बदल डालो या चित्रपटामधलं.

किनारा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल द बर्मन.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात हम तुम और वो या चित्रपटामधलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये समीर यांची गीतरचना, चित्रपट आयना, संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

0: आशा भोसले यांनी गायलेलं आयना ह्या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.
1: Gurga poka shikala kala magala ke chikna ka bogara ka zampa pa ka sigram polla

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दिवार या चित्रपटामधलं गीत। साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: लोरी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

0: रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:05 आपण विशेष मुलाखत ऐकू शकणार आहात. आज सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध गोंधळी सोमनाथ माळवदकर. तेव्हा ऐकायला विसरू नका, सकाळी 11:05 फक्त रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आनंद.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: चोरी चोरी या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. गीत रचना हास्य जयपुरी यांची, गायिका लता मंगेशकर, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. राजा राणी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.
3: बावरे नयन या चित्रपटामधलं गीत मुकेश आणि गीता दत्त यांनी गायलेलं. गीतकार केदार शर्मा, संगीतकार रोशन.
4: ये तस्वीर तो मेरी है.
5: नहीं, ये दस की है, हमेशा मेरे ख्यालों में आता है और इससे मैं कहती हूँ

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला. आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा रे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
5: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
6: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
5: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
6: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
7: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं समुंदर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार रवी यांची ही गीतरचना ऐकूया खामोश निगाहें या चित्रपटामधली.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं दस्तक या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार मदन मोहन.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जय विजय या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि अजीज नझान यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पाकीझा या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं छोटे बहू या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गहरी चोट या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

तपस्या या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

अंदाज या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं, नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आता रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः. कहाणी जुबली कुमारची. की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, काळ हे सर्व आपल्याकडनं करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. कालाय तस्मै नमः अंतर्गत आज आपण बोलणार आहोत जुबली कुमार म्हणजे राजेंद्र कुमार विषयी. राजेंद्र कुमारचा पुढचा सिनेमा होता जेमिनीचा जिंदगी. दिग्दर्शक होते रामानंद सागर. यात राजेंद्र कुमार, संगीत शंकर जयकिसन. राजेंद्र कुमार सोबत वैजयंतीमाला, राजकुमार, पृथ्वीराज कपूर, मेहमूद, गीतकार शैलेंद्र आणि हसरत.
1: पहले मिले थे सपनों में और आज सामने पाया, हाय

यातला एक गाणं मंडाळ्याच्या आवाजात होतं, यात बराच वाद होता. राजेंद्र कुमार म्हणणार होतं की हे गाणं रफीने गावं, पण शेवटी ते शंकर दे किसन ते कोणाचं कशाला ऐकणार, पण गाणं एकदमच उत्तम होतं मंडाळ्याच्या आवाजात.

पुढचा सिनेमा होता आरजू, रामानंद सागर लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित. यात राजेंद्र कुमार, साधना व फिरोज खान, संगीतकार शंकर दिग्सन. असं म्हणतात की या सिनेमाकरता शंकर सिंग यांनी 10 लाख रुपये मानधन घेतलं होतं, राजेंद्र कुमारपेक्षाही दुप्पट. गाणी सर्वच उत्तम होती. सिनेमाचं बजेट 60-70 लाखाचं होतं. धंदा 1 कोटीच्या वर गेला. तो फक्त भारतात

अर्थात आवड ज्याची त्याची. पण लोकप्रियता कसोटी लावायची तर सर्वात लोकप्रिय गाणं हेच होतं. बेदर्दी वाल मा तुझको मेरा.

हा सिनेमा पूर्णपणे काश्मीरला शूट केला होता, पण केवळ या गाण्यासाठी फार वाट पाहावी लागली. सर्व शूटिंग तिथे थांबलं. साधना परत मुंबईला आली. काही दिवसानंतर जेव्हा रामानंद सागर यांना हवा तसा मोसम मिळाला, लगेच साधनाला बोलावून घेतलं. 2 दिवसात गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं. तो जमाना तर राजेंद्र कुमारचा होता, ज्युबिली कुमार. आतापर्यंत घेतलेले जवळजवळ सर्वच सिनेमे सिल्वर ज्युबिली होते. पुढचा सिनेमा पण सिल्वर ज्युबिली, व्हीनस पिक्चर मद्रासचा सूरज, दिग्दर्शक टी प्रकाश राव, राजेंद्र कुमार, वैजयंतीमाला, जॉनी वॉकर, अजित, गजानन जहागीरदार आणि मुमताज एका दासीच्या भूमिकेत होती. हा एक पोशाखी राजाराणीचा चित्रपट होता. कह दो तो हटा दो गुस्सा.

या सिनेमात शंकर खेरने एक नवीन गायिका आणली, ती म्हणजे शारदा अय्यंगार, शारदा या नावाने. तिचं गाणं एवढं गाजलं की बस या काळापर्यंत म्हणजे 1966 पर्यंत बेस्ट प्लेबॅक सिंगरचं एकच अवॉर्ड होतं, मेल किंवा फिमेल. पण या सिनेमातली दोन्ही गाणी इतकी गाजली, एक रफीच्या आवाजात आणि दुसरं शारदाच्या आवाजात, की शेवटी फिल्मफेअरला प्लेबॅक सिंगर मेल आणि प्लेबॅक सिंगर फिमेल असे दोन अवॉर्ड करावे लागले आणि शारदाला ते अवॉर्ड मिळालं. ते गाणं होतं तितली उडी उड जो चली फूल ने कहा आजा मेरे पास,

आपल्याकडे साधारणतः लग्न समारंभात लोकप्रिय गाणी बँडवर वाजवतात. 1966 साली भारतात साधारणतः 4.5 लाख लग्न झाले असतील. त्यातील बहुतेक सर्वात लग्नाच्या बँडमध्ये हे गाणं होतच होतं, ते म्हणजे मोहम्मद रफीचं, ज्याला त्यांना अवॉर्ड पण मिळालं होतं.

0: रसिक हो, नवरात्र निमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:05 आपण विशेष मुलाखत ऐकू शकणार आहात. आज सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध गोंधळी सोमनाथ माळवदकर. तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 11:05 फक्त रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं. फारुख कैसर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात इन्साफ या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: to www.erosentertainment.com.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातून. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: व्यवहार
1: व्यवसाय वाढवायचाय. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

पूछो आगे मत पूछो।

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venus.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8300160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मोहब्बत कहाँ

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोता हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनः प्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: ओ मेरी, ओ मेरी, ओ मेरी.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: ఎందుకని
1: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
2: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
2: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
2: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

संत एकनाथ म्हणजे सर्व ललित कलांच्या उत्सवात विठुरायाला पाहणारं विलक्षण तरल मन, म्हणूनच त्यांच्या शब्दावलीला स्पंदनांची लय आहे, जीवनातल्या सुखदुःखांची गहिरी डूब आहे. रसिक हो, या अरूपातच विठ्ठल रूपाची सोबत नाथांना जाणवते. लौकिकाचे उंबरठे मनाच्या पाऊलांना नसतात, म्हणून तर मन जिथं जाईल तिथं पंढरी सोबत असतेच. अवघ्या जगण्याचं ज्यांनी पंढरपूर केलं त्यांना विठ्ठल केवळ रावळापुरता उरत नाही, वैष्णवांच्या वृंदात नृत्य गायनात तोच भरून असतो. सत्संगातील मनशांती ही विठ्ठलच असते, भरून उरलेला परमानंद हे त्याचंच अरूप. पण नाथ त्याही पुढे जातात, परमानंदालाही विस्मय वाटावा, तोही डोलू लागावा असं अखंड आनंदरूप म्हणजे विटेवरचा श्री विठ्ठल करुणाकर वत्सल.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 208 88 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. जय जय.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.